कार्यक्रमाच्या उत्तरार्धाला सुरुवात होते. 5:32 झालेली आहेत. 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या फेम रेनबो वाहिनीवर आपण ऐकत आहात आपली सकाळ स्वरमय करणाऱ्या संगीतमय सुरेलाविष्कार अर्थात तुमच्या आमच्या मनाला स्पर्शून जाणाऱ्या मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम वंदन. आणि आजचा वंदन कार्यक्रम तुमच्यासाठी सादर करतोय मी तुमचा मित्र गणेश आजवल. कार्यक्रमाच्या उत्तरार्धाचा प्रारंभ आपण करत असतो ग दि माडगुळकरांच्या गीतरामायणानं. गायक आणि संगीतकार बाबूजी अर्थात सुधीर फडके. मित्रांनो, अभिप्राय कळवण्याकरता दूरध्वनी क्रमांक तुम्हाला ठाऊक आहेतच, 45151 आणि 45151 33. व्हॉट्सअप क्रमांक जिथे संदेशांची बरसात सुरूच झालेली आहे 8657661071. 86 57 66 10 71.

मित्रांनो, मराठी चित्रपटांनी संस्कृती जपली असं आपण जे नेहमी म्हणत असतो ते अगदी खरं आहे. कारण वेगवेगळे सण असतील, वेगवेगळी व्रतवैकल्य असतील, तर त्या संदर्भातली गीतंसुद्धा मराठी चित्रपटात असतात. आता याच महिन्यामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये वटपौर्णिमा आहे आणि वटपौर्णिमेची अनेक गाणी मराठी चित्रपटात आहेत. मुळात वटपौर्णिमा अशीच संकल्पना घेऊन त्या कथेभोवती फिरणारा एक चित्रपट आला होता, तो म्हणजे वाट पाहते पुनवेची. ऐकूया या चित्रपटाचं शीर्षक गीत.

वर्षामागून वर्षाची परंपरा मी पुजली ग. अशा परंपरांचं, प्रथांचं, रूढींचं चित्रण, व्रतवैकल्यांचं चित्रण हे मराठी गीतातनं अतिशय उत्तम प्रकारे केलेलं दिसतं. अजिंठा चित्रपट आठवते, त्यामध्ये सुद्धा अशाच एका प्रथेचं, अशाच एका गोष्टीचं वर्णन आहे. आणि त्यामध्ये सगळ्यासाठी चांगलं मागणं मागितलेलं आहे की सगळं चांगलं होऊ दे. आणि मग त्या गर्भवती स्त्रीच्या पोटी चांगलं मूल जन्माला येऊ दे, अशी सुद्धा प्रार्थना ज्या गीतात आहे ते गीत.

पहाटे 5 वाजता सुरू झालेला हा भक्ती संगीताचा प्रवास कधी सांगतेपर्यंत आला कळलंच नाही. आजच्या कार्यक्रमात दूरध्वनीच्या माध्यमातून जोडले गेले होते रत्नागिरीहून अविनाश दिवेकर, विलेपार्ले पूर्व इथून विनय जोग, अनिल लिमय कांदिवली, गौतम भिंगारडे धोकवडे अलिबाग इथून, अरुणा घाडी गोरेगाव, हरिश्चंद्र पाटील दिघाटी गावातनं, गायत्री वैशंपायन दादर, मंदा पेडणेकर, त्यानंतर जगन्नाथ केदारे खंडाळा ब्लाइंडहोम इथून, खंडाळा ब्लाइंडहोम इथून विकास यांचाही संपर्क झाला, महेंद्रभाई, प्रशांत कायकिणी आणि अंजलीताई बोरिवलीहून या सगळ्यांचे संपर्क दूरध्वनीच्या माध्यमातून झालेले आहेत. आणि व्हॉट्सअपवरती नेहमीप्रमाणे संदेशांची बरसात आहे. राजू वारे उल्हासनगरहून, मग मिलिंद शेटे अंकुर, त्यानंतर संपर्क झालेला आहे जयेंद्र शहा, सुरेश गांधी, सुप्रिया गांधी गिरगाव, माधव वाघ, श्रीपाद जोशी, सुहास सरवटे, एन एम पाटील, विवेक लोंढे, गौतम भिंगारडे यांनी व्हॉट्सअप देखील केलेलं आहे, शिरीष भगत, त्यानंतर दीपा पालकर, सरोज कुरडूकर गोरेगाव इथून, मग बाजीराव यांचा संपर्क झाला आहे, प्रज्ञा मानकामे, त्यानंतर रघुनाथ पाटील, विजया शिरपूरकर, नित्यानंद पाटील, किशोर पेडणेकर, त्यानंतर संपर्क होतोय प्रताप तेंडुलकर यांचा माहीमहून, मग पंकज मोहोड, रवींद्र जोशी नांदेडवरनं संपर्क आहे, सुरेश आरेकर, प्रशांत सावंत वांद्रे इथून, किरण चौधरी, त्यानंतर सुरेश आरेकर, विलास बुरुंगले, मुरलीधर रौंदळ, अदिती बापू जुवाटकर आंबेरी देवगड इथून, अंजली पाटील, वर्षा भावार्थी, चंद्रशेखर मुळेकर, वासुदेवराव, सी आर स्वामी, वासुदेव भिडे शिवाजी पार्क इथून, स्मिता आणि विवेक नेवाळकर मालवण इथून, मग गौरी केतकर, सुमेधा परांजपे, के राघवकुमार, रोहिणी बापट, सुनीता उत्तुरकर, चंद्रशेखर भाटवडेकर, पूनम सोईतकर, हरिश्चंद्र परमाळे, विकास आणि राजश्री कुलकर्णी, श्लोक आणि स्पंदन काळे, राजन मोरे, सुरेखा पाटील, खनिका भगत, आनंद परब, अशोक शिंद्रे, सुवर्णा चौगुले, पंकज तरे, रोहिणी तरे, बाशिराम आणि योगिता जाधव बोरिवली इथून, प्राजक्ता देव, विनायक धनेश्वर नाशिकहून, आनंद मोकाशी, संजय पाटील, स्वाती कुलकर्णी, शिवाजी दळवी, त्र्यंबक कुलकर्णी, मग सुप्रिया रायकर, अनुपमा आणि उमाकांत गोलतकर, देवळाली इथून भरत साळुंके, अर्नाळ इथून भीमराज मेहेर, रवींद्र साने, श्रुती भावे ठाणे, सुहास रिसबुड, सुनंदा पाटील, दिलीप वाणी, प्रताप जाधव, मिलिंद राणे, मनीषा राणे, प्रकाश कुलकर्णी, रवींद्र तेळकरी, वैष्णवी खुटले, जयश्री पोळे, सुधीर तमणगेकर, नीलांबरी कुलकर्णी, सुरेश बावकर, कांचन नानडे, के जे कामत, आत्माराम खराडे, किशोर पाटील, अनंत कानडे, प्रदीप प्रभू, महेश नामजोशी माहीम, मधुसूदन आठवले, चैतन्य अत्रे चिंचवडहून, अनिल गावडे, शिरीष बेलसरे, प्रिया फाटक, रत्नाकर यांचा पार्ले इथून संपर्क झाले, रत्नाकर भालेकर यांचा, राजेश एरंडे, दिलीप पाटील, किशोर नाईक, गोपाळ मेढेकर, रघुनाथ पाटील, डॉक्टर संजय सिंग राजपूत, मधुकर रुपनवर पंढरपूर इथून, मग वृंदा जाधव, प्रकाश जोशी कोपरगाव इथून, दिलीप कुंटे ठाणे, विठ्ठल मसलेकर, विक्रम आणि विद्या आठवले, मंगेश जोशी, सुयोग महाजन, रवींद्र शेणाळ, सुभाष चव्हाण, दिनकर शिखरे, श्यामसुंदर टांगसाळी या सगळ्यांचा संपर्क आहे. भली मोठी लिस्ट आहे, जर वेळेअभावी काही नावं राहून गेली असतील तर त्याबद्दल क्षमस्व. ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या बातम्या आपण ऐकाल. 6:05 रेनबो फंडेमध्ये पुन्हा भेटूया का नव्या विषयासह. आजचा दिवस तुमच्या जीवनात आनंद घेऊन येऊ या सदिच्छेसह आजचा आपला वंदन हा मराठी भक्तिसंगीताचा कार्यक्रम इथं समाप्त करण्याची गणेशला अनुमती द्या. पुन्हा भेटूया 6:05.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली युअर्स.
1: नमस्कार मित्रांनो, नमस्कार. 107.1 मेगाहर्ट्जवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM रेनबो वाहिनी. मी आहे तुमचा मित्र गणेश आचवल, तुमच्याकरता सादर करतोय तुमच्या आमच्या मनातल्या गाण्यांचा सदाबहार कार्यक्रम रेनबो फंडे. हा कार्यक्रम तुम्ही न्यूज ऑन AIR ॲपवर सुद्धा ऐकत आहात. तुम्हा सर्वांचं सोमवारच्या प्रसन्न सकाळी सकाळी मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला दोन गीतं ऐकवतो. पूर्वार्धाचा विषय आजच्या दिनवैशिष्ट्याशी निगडित आहे. हा क्लू देतो, विषय ओळखता आला तर अवश्य संपर्क साधा. सुरू करूया रेनबो फंडे.
2: फेसबुक इन लाईफ मान मोड काम.

कार्यक्रमाच्या विषयाकडे वळण्या अगोदर जाणून घेऊया हवामान वृत्त. काल दिवसभरात मुंबई शहर आणि उपनगरा ठिकाणी आकाश अंशतः ढगाळलेलं होतं. कमाल आणि किमान तापमानाची जी नोंद घेण्यात आली त्यानुसार कुलाबा आणि सांताक्रूज या दोन्ही ठिकाणचं कमाल तापमान नोंदवलं गेलं 34 अंश सेल्सिअस. किमान तापमान कुलाबा इथं 26 अंश सेल्सिअस, सांताक्रूज इथं 27 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता कुलाबा येथील उपलब्ध नाही, सांताक्रूज इथे 76%. काल दिवसभरात सांताक्रूजमध्ये 1.4 मिलीमीटर्स पावसाची नोंद झाली. येत्या 24 तासातील हवामानाचा अंदाज असा, मुंबई शहरात आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळलेले असेल तर काही ठिकाणी पावसाची तुरळक किंवा मध्यम स्वरूपाची वृष्टी होईल. कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. मच्छीमार बांधवांकरता सूचना आहे, दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग हा 25 जूनपर्यंत ताशी 60 किलोमीटरपर्यंत असेल आणि त्यामुळे मच्छीमार बांधवांनी या दिवसात मासेमारी करता समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आलेला आहे. आणि आता आजच्या विषयाकडे. प्रत्येक दिवसाचं काहीतरी वैशिष्ट्य असतं आणि दोन्ही गाण्यात काहीतरी समान होतं. मन रानात गेलं ग किंवा घनदाट वाहे रानी झुळूझुळ पाणी. रान आणि वन असा विषय आहे, बरोबर आहे, पण तो का घेतला असेल सांगतो. आज हे 22 जून आणि 22 जून हा दिवस जागतिक पर्जन्य वन दिवस म्हणून साजरा केला जातो. वर्ल्ड रेन फॉरेस्ट डे. आणि त्यानिमित्ताने रानावनातली गाणी आपण ऐकणार आहोत 7:10 पूर्वार्धामध्ये. तुम्ही सुद्धा गाणी सुचवू शकता 45:15:41 आणि 45:15:41 33 8657661071.

मित्रांनो, आज आहे वर्ल्ड रेन फॉरेस्ट डे, अर्थात जागतिक वर्षावन दिवस. मुळात रेन फॉरेस्ट किंवा वर्षावन याचा अर्थ काय ते आता सांगावं असं वाटतं. कसे बघा, जिथं वर्षारण्य असतात ना, तिथं वर्षाला सरासरी 100 इंचांपेक्षा जास्त पाऊस पडतो अशी त्याची व्याख्या आपल्याला म्हणता येईल. मुख्य म्हणजे अतिशय उंच आणि सदाहरित झाडं या ठिकाणी, या वर्ल्ड रेन फॉरेस्ट डेच्या निमित्ताने हे सांगतोय की इथं आपल्याला उंच उंच झाडं बघायला मिळतात आणि बायोडायव्हर्सिटी म्हणतो ना, ती सुद्धा भरपूर प्रमाणात इथं आढळते. पण मुळात हा दिवस सुरू कधी झाला, कधीपासून साजरा करण्यात येऊ लागला, पाळण्यात येऊ लागला, या संदर्भात सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहेच. मुळात झालं असं, 2017 या जागतिक पर्जन्य वन दिनाची सुरुवात झाली आणि मग 22 जून 2017 या दिवशी पहिला जागतिक पर्जन्य वन दिवस साजरा करण्यात आला. मुळात वर्षावन त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल जनजागृती करणं हा या दिवसाचा उद्देश आहे आणि त्यानिमित्ताने आपण याबद्दल आज बोलणार आहोत कार्यक्रमाच्या पूर्वार्धामध्ये. तुम्ही निश्चितपणे संपर्क साधून प्रतिक्रिया नोंदवू शकता. आणि वर्षावनाचा विषय निघालेलाच आहे तर पाऊस आणि रान अशा दोन्ही शब्दांचा उल्लेख जिथं आहे. शिंब पावसानं रानं झालं आवाजाने ते ऐकूया. आता पाऊस पडायला काही ठिकाणी सुरुवात झालेली आहे, पण निदान गाणं लावल्यानंतर जर समजा पाऊस पडला तर आपल्याला आनंदच आहे, नाही का? आपण सगळेजण अगदी प्रतीक्षा करतोय की कधी पाऊस पडणार आहे.

107.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एफ एम रेनबो वाहिनीवरती सुरू झालाय कार्यक्रम रेनबो फंडे. सादर करतोय मी तुमचा मित्र गणेश आचपल आणि आज आपण बोलतोय जागतिक पर्जन्य वनांबद्दल. कारण आज वर्ल्ड रेनफॉरेस्ट डे आहे. कसं बघा की सध्या प्रगतीसाठी जिकडे तिकडे आपण वाटचाल करतोय ते खरंच आहे, पण प्रगतीपायी विकासापायी कुठेतरी जंगलतोडही होत चालले. मग अशा वेळेला जिथे त्या संदर्भात बोलत असतो त्या संदर्भात धडे असतात पुस्तकामध्ये, पण हा पाऊस कधी येणार आहे यंदाच्या वर्षी असं मी म्हटलं. आणि आत्ता हे गाणं चालू झाल्यानंतर दोघा तिघांचे फोन आले की काय योगायोगे माहीत नाही पण आमच्या इथे पाऊस सुरू झालेला आहे. चांगलीच गोष्ट आहे आणि त्या पावसाची आपण प्रतीक्षा करतोय. पण मुळात कसं आहे बघा ना की वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी असं संत तुकाराम महाराजांनी देखील म्हटलेलं आहे. आणि जंगल रान वन या संदर्भात जनजागृती तर केली जात असतेच. आणि जागतिक पर्जन्य वन दिनाच्या निमित्ताने आज आपण रान वन जंगल अशा शब्दांचा उल्लेख असलेली गीतं ऐकतोय. तेव्हा 7:10 पूर्वार्धामध्ये हा विषय आपण घेतलेला आहे, उत्तरार्धात वेगळ्या मुद्द्यांबद्दल बोलू.

मित्रांनो, तुम्ही कधी काझीरंगाच्या अभयारण्यात जर गेला असाल तर काझीरंगा परिसरामध्येच एक बायोडायव्हर्सिटी पार्क आहे, मोठं उद्यान आहे आणि तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची लागवड तर केली आहेस, पण मुख्य म्हणजे काझीरंगा इथलं जे नॅशनल ऑर्किड आणि बायोडायव्हर्सिटी पार्क आहे, जैवविविधता उद्यान असं त्याचं मराठी भाषांतर पण सांगू शकतो, तिथं बांबूचं वन आहे.

आणि जवळजवळ 70 प्रकारचे बांबू तिथे तुम्हाला, 70 प्रकारच्या बांबूंची झाडं तुम्हाला बघायला मिळतात. काही महिन्यांपूर्वीच तिथे जाण्याचा योग आला होता आणि आपल्याला थक्क व्हायला होतं की बघा ना, की आपल्या निसर्गामध्ये, आपल्या या सगळ्या निसर्गाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा किती वैविध्य आहे आपल्याकडे. आणि मग तिथे जो गाईड आम्ही घेतलेला होता बरोबर, त्या गाईडने आम्हाला त्या बांबूंच्या प्रकाराची माहिती दिली की त्यापासून फर्निचर कसं तयार केलं जातं, त्यामध्ये बांबूचं मचाण कसं बांधलं जातं, तो बांबू कसा वेगळा असतो, काठीचा जो बांबू असतो तो कसा वेगळा असतो. जवळजवळ 1 ते 1.5 तास 70 प्रकारची ती झाडं, बांबूचं वन आम्ही बघत होतो. आणि आजच्या या सोशल मीडियाच्या जगात अर्थातच मग अशी छायाचित्राच्या माध्यमातून आपण ह्या सगळ्या आठवणी जपत असतो, नाही का. पण आता बांबूंच्या वनाचा विषय निघालेला आहे तर घरकुल चित्रपटातलं हे बांबूच्या वनाचं गाणं नक्कीच आवडेल.

मित्रांनो, मुळातच पर्यावरणाचं महत्त्व आपल्याला समजायला पाहिजे. आणि कसा योग आहे बघा ना, की 5 जून हा जो दिवस आहे तो आपण वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे, जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा करतो, आणि आजचा 22 जून हा दिवस वर्ल्ड रेन फॉरेस्ट डे म्हणून पाळला जात असतो. मुळात वृक्षांचं जे महत्त्व आहे की झाडं आपल्याला खूप काही देत असतात. आपण म्हणतो ना की पृथ्वीला आपण अवनी म्हणत असतो, आणि जर अवनी या शब्दातली जर अक्षरं घेतली तर जी अन्न वस्त्र निवारा देते ती अवनी असं सुद्धा आपण म्हणू शकतो, नाही का? आणि मग आपल्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या या वृक्षांपासून पूर्ण होत असतात. दमलेल्या पथिकाला आसरा देणारे हे वृक्ष असतात. म्हणजे आपण म्हणतो ना की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता

एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. विंदा करंदीकरांची कविता आपल्याला आठवत असते आणि हे सगळं आज आठवतंय. आणि जे तुकाराम महाराजांनी सांगितलं, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, नक्की ऐकूया.

107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एफ एम रेनबो वाहिनीवर सुरू आहे रेनबो फंडे हा कार्यक्रम. सादर करते मी तुमचा मित्र गणेश आचपल. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की वृक्षमाता म्हणून कोणती व्यक्ती ओळखली जात होती? कर्नाटकामधलं एक महान भारतीय व्यक्तिमत्व, पर्यावरणवादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या थिमक्का, की ज्यांनी आयुष्यामध्ये 8,000 जास्त झाडं लावली. मुख्य म्हणजे त्यांच्या वैयक्तिक जीवनात खूप दुःख होती, मूल नसल्याचं दुःख त्यांना होतं, आणि त्या दुःखावर मात करून त्यांनी जवळजवळ 380 जास्त वडाची झाडं लावली. त्यांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित देखील केलं होतं, आणि मुख्य म्हणजे त्यांच्या जीवनावर

मूर्ती, गेल्या वर्षी एका महाविद्यालयानं INT स्पर्धेमध्ये थिमक्का याच शीर्षकाची एकांकिका सादर केली होती, जी अनेक पुरस्कारांची मानकरी ठरलेली होती. आज या वर्ल्ड रेनफॉरेस्ट डेच्या निमित्ताने त्या एकांकिकेची आठवण नक्की झाली.

मित्रांनो, तुम्हाला देवराई हा शब्द नक्कीच माहिती असेल. आणि असं म्हणतात ना की देवराई असं एखाद्या जागेला नाव दिलं, म्हणजे त्या जिथं हे जंगल आहे, की तिथली झाडं कोणी तोडत नाही कारण तिथं देवाचं अस्तित्व असतं असं म्हणतात. आणि कोकणामध्ये अशा अनेक जागा आहेत अशी प्रतिक्रिया आता तन्वी घैसास यांनी व्यक्त केलेली आहे. नितिशा ठाकूर यांचा उरणवरनं संपर्क झाला दूरध्वनीच्या माध्यमातून, आणि त्यांनी असं सांगितलं की आत्ता त्यांचं वृक्षारोपणाचंच काम सुरू आहे. आणि त्याच वेळेला आपण वृक्षवल्ली हा जो अभंग जेव्हा सुरू होता त्यावेळेला त्या म्हणाल्या की आम्ही आत्ता वृक्षारोपणच करत आहोत. म्हणजे बघा की या गावजीवनामध्ये किंवा अनेक ठिकाणी ही जी वृक्षांची लागवड केली जाते ना ती खूप महत्त्वाची आहे. कारण यंदाच्या वर्षी आपण बघितलं की आपण उन्हाळ्याने हैराण झालेलो होतो, खरं तर झालेलो आहोत. पाऊस आता काही जणं सांगतायत, काही जण इथे व्हिडिओ पाठवतायत व्हॉट्सअपच्या माध्यमातून की त्यांच्या ठिकाणी आता पाऊस पडतो आहे, अलिबागला पावसाची सुरुवात झाली, अशी पण प्रतिक्रिया एकाने इथे व्यक्त केलेली आहे. आता मी तर आत्ता इथे स्टुडिओत आहे, मला नाही माहिती बाहेर काय चाललं आहे, पण पावसाची वाट तर आपण बघत आहोत. पण ज्यावेळेला आपण रान, वन, जंगल या शब्दांबद्दल बोलतो ना, आणि त्याच्या गाण्यांविषयीच्या आठवणी आपण सांगत जेव्हा असतो, त्यावेळेला आपल्याला एक साधारणतः अनेक वर्षांपूर्वीचं एक गाणं जे खूप हिट झालेलं होतं वैशाली सामंत यांच्या स्वरातलं, ते आता ऐकवतो.

अनेक जण पर्यावरणासाठी काम करत असतात आणि कॉलेजमधले NSS चे विद्यार्थी या संदर्भात अनेकदा जनजागृती करत असतात, वृक्षारोपणाचे कार्य करत असतात. ही गोष्ट खूप महत्वाची. वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जात असतात अशा वेगवेगळ्या दिवसांच्या निमित्ताने, आणि मग अगदी शाळेतली मुलंसुद्धा अगदी अतिशय उत्तम अशी चित्रसुद्धा काढत असतात अशा स्पर्धांमधनं, की झाडं लावा देश वाचवा, किंवा प्रत्येकानं एकतरी झाड जगवायला हवं. खूप छान उपक्रम असे शाळा महाविद्यालयाच्या माध्यमातून हाती घेतले जातात आणि त्या संदर्भात जनजागृतीसुद्धा केली जाते, हे सगळं आता सांगावंसं वाटतं. आणि मग ज्यावेळेला कॉलेजचा विषय निघतो त्यावेळेला अनेक ठिकाणी पिकनिकला सुद्धा सहलीला सुद्धा हे सगळेजण जात असतात. आणि सहलीच्या संदर्भात जर आपण बोलायचं झालं तर मला कशासाठी प्रेमासाठी मधलं एक प्रेमगीत नक्कीच आठवतं, की जिथं रान या शब्दाचा उल्लेख आहे.

मित्रांनो, ज्यावेळेला आपण रान वन अरण्य या संदर्भात बोलतो आणि ज्यावेळेला आपण मराठी साहित्याचा विचार करतो त्यावेळेला नाधो महानोर यांना विसरून कसं चालेल, नाही का? मुळात रानकवी म्हणून आपणाला परिचित असणारे अतिशय लोकप्रिय कवी, गीतकार, साहित्यिक, निसर्गप्रेमी असे नाधो महानोर. रानातल्या कविता हा त्यांचा काव्यसंग्रह तुम्हाला नक्कीच आठवत असेल. मित्रांनो, कायम महानोरांनी आयुष्यभर मातीशी जवळीक ठेवली आणि त्यांच्या योगदानाकरता भारत सरकारनं त्यांना पद्म पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात केलं होतं. तुम्हाला माहितीच आहे, पद्म पुरस्काराचे ते मानकरी होते. अनेक चित्रपटांकरता त्यांनी गीतं लिहिली आणि मुख्य म्हणजे अजिंठा या चित्रपटाचं खास इथे सांगावंसं वाटतं त्या चित्रपटाबद्दल, की या चित्रपटासाठी देखील नाधो महानोरांनी गीतं लिहिलेली होती. त्याच चित्रपटातलं हे गीत

अजिंठा, अजिंठा निर्मळ वाघूरच्या प्रवाहात, काठा काठातला झाडांच्या देठातला रंगभोर शिडकावा गोंदवून बसलेला

अजिंठा झाडांचा, झाडांच्या झुलत्या प्रवाही पाण्यातला, लेणापूर फरदापूरच्या गावंढळ गर्दीतला, बंजारा वस्तीच्या होळीच्या थाळीवर थिरकत गेलेला अजिंठा.

अजिंठा पिवळ्या जर्द शेतातल्या पिकातला, बारादरीतला काळ्या भोर दगडातला धबधबा झेलणारा अजिंठा,

अजिंठा, जगाचे अहंकार मोडून बसलेला, नामोनिशाण नसलेल्या कुठल्याच हातांचे, ह्या निर्मितीतल्या इथल्या दगडातल्या सृष्टीला पहिल्यांदा चिरंतन प्रतिरूप देणारा.

कार्यक्रमाचा पूर्वार्ध आपण जागतिक पर्जन्य वन दिवस या विषयावरती सादर केला आणि आता 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्या आपण एकाल 7:20 पुन्हा भेटूया रेनबो फंडेच्या उत्तरार्धात. 8 वाजेपर्यंत मी तुमच्यासोबत आहे.

0: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. योगाभ्यासानं मानसिक आरोग्याकडून शारीरिक आरोग्याकडे मार्ग प्रशस्त होतो, पंतप्रधानांचं प्रतिपादन. सुदृढ वृद्धत्वासाठी जगभरात योग महोत्सव साजरा. महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणाऱ्या विधेयकांसह 10 विधेयकं पावसाळी अधिवेशनात मांडली जाणार. अकोला जिल्हा प्रशासनाच्या ई भूमिती गव्हर्नन्स प्रकल्पाला राष्ट्रीय पुरस्कार. FIH नेशन्स करंडक भारतीय महिला हॉकी संघानं जिंकला. आणि पाठ फिरवलेल्या मान्सूनची काल अनेक दिवसांनी हजेरी. आता सविस्तर बातम्या. योगाभ्यासानं मानसिक आरोग्याकडून शारीरिक आरोग्याकडे जाण्याचा मार्ग प्रशस्त होतो, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल योगदिनाच्या निमित्तानं बोलताना केलं. भारतासह जगभरात काल 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा झाला. कोलकाता इथं झालेल्या योगदिनाच्या मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः योग शिक्षक होत सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं. योग ही केवळ शारीरिक कसरत नसून मानवी चैतन्याची अभिव्यक्ती असल्याचं सांगून योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा, योग सर्वांना जोडण्याचं काम करतो, असं पंतप्रधान म्हणाले.
1: योग इसी एक आयु वर्ग के लिए सीमित भी नहीं है. भारत में हम जानते हैं और देखते आए हैं योग मानव के जीवन का चेतना के साथ ऊर्जा के साथ एक प्रकाश भी है. इसलिए इस वर्ष अंतर्राष्ट्रीय योग दिवस की थीम रखी गई है योगा फॉर हेल्दी एजिंग. उम्र बढ़ने पर भी हम स्वस्थ रह सकते हैं, हम ऊर्जावान और सक्रिय रह सकते हैं. योग हमें इसके लिए मार्ग दिखाता है.
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल महाराष्ट्र लोकभवनात भारतीय तटरक्षक दलातील अधिकाऱ्यांसह योग सत्रात सहभाग घेतला. यावेळी कैवल्यधामचे योग प्रशिक्षक दिलीप दौनेरिया यांनी योग आणि प्राणायाम सत्राचं मार्गदर्शन केलं. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राज्यपालांनी राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांना योगाचा प्रचार प्रसार करण्याचं तसंच जगासाठी उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवण्याचं आवाहन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योगदिन कार्यक्रमात सहभागी झाले होते. 12व्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त पुणे महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाद्वारे आयोजित योग कार्यक्रमात सुमारे 5000 नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह आणि शिक्षण उपसंचालक डॉ गणपत मोरे यांनी पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत झालेल्या योगासन प्रात्यक्षिकात सहभाग घेतला. पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळांमध्येही योगदिन उत्साहात साजरा झाला. पुणे जिल्हा परिषदेत योग प्रशिक्षक माधवी मागलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी

0: विविध योगासनं प्राणायाम आणि ध्यानधारणा केली. राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये आयोजित योगाभ्यासाच्या कार्यक्रमांमध्ये प्रशासकीय अधिकारी विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होत योगाभ्यास केला. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होत आहे. 3 आठवडे चालणाऱ्या या अधिवेशनात शेतकरी महिला कायदेशीर दर्जा देण्यासह 10 विधेयकं मांडण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते. यावेळी कर्जमाफीविषयी सरकारची भूमिका स्पष्ट करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: असा विचार आम्ही केला नाही, कारण आमच्याकरता कर्जमाफी हा राजकीय विषय नाही. आमच्याकरता कर्जमाफी ही शेतकऱ्यांकरता एक, आपल्याला आमचा शेतकरी जगला पाहिजे, आमच्या शेतकऱ्याला पुन्हा कर्ज घेण्याची शक्ती प्राप्त झाली पाहिजे याकरताचं एक इन्स्ट्रुमेंट, एक उपकरण म्हणून आम्ही कर्जमाफीकडे पाहतो. यापूर्वीही जेव्हा आम्ही कर्जमाफी केली होती तेव्हाही मी सांगितलं होतं की कुठल्याच कर्जमाफीने शेतकरी कधी श्रीमंत झाला नाही, कर्जमाफी हा काही परमनंट उपाय पण नाही, पण परिस्थिती अनुरूप आपल्याला कर्जमाफी करावी लागते.
0: कमी पाऊसमान ही चिंतेची बाब असली तरी शेतकऱ्यांनी मार्गदर्शक सूचनांचं पालन करत पेरणी करावी असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीनं पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला. विरोधी नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यावर दुष्काळाचं संकट असून सुका दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे गटनेते भास्कर जाधव यांनी केली. विधान परिषदेचे काँग्रेस गटनेते सतेज पाटील यांनी राज्यावरील कर्ज 9.5 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्यानं महाराष्ट्राची आर्थिक स्थिती चिंताजनक बनल्याची टीका केली. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कोलमडल्याचा आरोप केला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नांदेड इथल्या दि नांदेड शीख गुरुद्वारासाठी 1956 करण्यात आलेला कायदा रद्द करून त्याऐवजी संपूर्ण नवीन कायदा लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागाच्या वतीनं हा प्रस्ताव सादर केला. नांदेडच्या या गुरुद्वारामध्ये देशविदेशातून येणाऱ्या दर्शनार्थींच्या संख्येत गेल्या काही वर्षात प्रचंड वाढ झाली असून प्रशासकीय कामकाजाची व्याप्तीही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर 1956 कायद्यातील अनेक तरतुदी आता कालबाह्य झाल्याचं समोर आलं होतं. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. 6 जागांवर निवडणूक बिनविरोध झाली आहे. अकोला जिल्हा प्रशासनाच्या नाविन्यपूर्ण ई भूमिती गव्हर्नन्सच्या प्रकल्पाला देशातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा स्कॉच पुरस्कार प्राप्त झाला आहे. नवी दिल्ली इथं आयोजित 118व्या स्कॉच समिटमध्ये जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी हा पुरस्कार स्वीकारला. प्रशासन, सुशासन, डिजिटल परिवर्तन, सामाजिक विकास, वित्तीय समावेशन आणि सार्वजनिक सेवा क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी दिला जाणारा स्कॉच पुरस्कार हा देशातील अत्यंत मानाचा राष्ट्रीय पुरस्कार मानला जातो. ई भूमिती हा जिल्ह्यातील विविध शासकीय मालमत्ता, सुविधा आणि सेवांचं भूस्थानिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डिजिटल मॅपिंग करणारा अभिनव उपक्रम आहे. या प्रकल्पांतर्गत शाळा, अंगणवाडी केंद्र, रेशन दुकानं, आरोग्य संस्था, जलस्रोत, डिजिटल सेवा केंद्र, शासकीय कार्यालय तसंच इतर सार्वजनिक सुविधांची अचूक भौगोलिक माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट यूजी 2026ची पुनर्परीक्षा काल कडक सुरक्षा व्यवस्थेत पार पडली असं राष्ट्रीय चाचणी संस्थेनं सांगितलं. भारतातील 5,000 जास्त आणि परदेशातील 14 केंद्रांवर 20 लाखांहून अधिक उमेदवारांनी ही पुनर्परीक्षा दिली. 10,000 अधिक दिव्यांग विद्यार्थ्यांचा यात समावेश होता. तसंच वैद्यकीय समस्या असलेल्या 81 उमेदवारांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. महिलांच्या हॉकीमध्ये FIH नेशन्स करंडकासाठी ऑकलंड इथं काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं यजमान न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव करून दुसरं विजेतेपद पटकावत महिला प्रो लीगमध्ये स्थान निश्चित केलं. अंतिम सामन्यात रेमसियामीनं सामनावीर पुरस्कार पटकावला तर दीपिकानं स्पर्धेत एकंदर 6 गोल करत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूचा सहपुरस्कार मिळवला. संपूर्ण स्पर्धेत भारत

0: पराजित राहिला. हॉकी इंडियानं संघातील प्रत्येक खेळाडूला 3 लाख रुपये आणि सहकारी सदस्याला 1.5 लाख रुपये रोख बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजेत्या संघाचं अभिनंदन केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दमदार प्रवेश केल्यानंतर लगेचच पाठ फिरवलेल्या मान्सूनच्या पावसानं काल अनेक दिवसांनी हजेरी लावली. सकाळी 11 वाजल्यानंतर ढगाळ वातावरण तयार झालं आणि काही भागांमध्ये पावसाच्या काही सरी कोसळल्या, त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांनाच थोडा दिलासा मिळाला आहे. सातारा शहरासह तालुक्यातील विविध भागात काल जोरदार पावसाला सुरुवात झाली. पुणे आणि परिसरात काल दुपारी 3:30 वाजल्यानंतर अर्धा तास विजांसह पावसाच्या जोरदार सरी पडल्या. या बहुप्रतीक्षित पावसामुळे सर्वत्र गारवा आला. हवामान. राज्यात तुरळक ठिकाणी विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. योगाभ्यासानं मानसिक आरोग्याकडून शारीरिक आरोग्याकडे मार्ग प्रशस्त होतो, पंतप्रधानांचं प्रतिपादन. सुदृढ वृद्धत्वासाठी जगभरात योग महोत्सव साजरा. महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणाऱ्या विधेयकांसह 10 विधेयकं पावसाळी अधिवेशनात मांडली जाणार. अकोला जिल्हा प्रशासनाच्या ई भूमिती गव्हर्नन्स प्रकल्पाला राष्ट्रीय पुरस्कार. FIH नेशन्स करंडक भारतीय महिला हॉकी संघानं जिंकला आणि पाठ फिरवलेल्या मान्सूनची काल अनेक दिवसांनी हजेरी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: फेसबुक इन स्काय, व्हाट्सअप इन लाइफ, वन मोर कम, इथेनो आराम, सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे. Rainbow Fun Day,
2: Rainbow Fun Day, Rainbow Fun Day.
1: Musical Saath, Real Life Baat, Cinema Natak, Bhatkanti Khas. Start up your day with Rainbow Fun Day, Rainbow Fun Day,
2: Rainbow Fun Day, Rainbow Fun Day.
3: नमस्कार मित्रांनो, नमस्कार. 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM रेनबो वाहिनी. मी आहे तुमचा मित्र गणेश आचवल. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत रेनबो फंडेच्या उत्तरार्धात. हा कार्यक्रम तुम्ही न्यूज ऑन AIR ॲपवर सुद्धा ऐकत आहात.

मित्रांनो, 2026 मध्ये आतापर्यंत वेगवेगळ्या जॉनर्सचे अनेक मराठी चित्रपट प्रदर्शित झालेले आहेत, पण एकाच अभिनेत्रीचे मुख्य भूमिकेतले 4 चित्रपट या 6 महिन्यात प्रदर्शित होणं हा एक वेगळा रेकॉर्ड म्हणावा लागेल, नाही का? ती अभिनेत्री कोण आहे माहिती आहे? ती अभिनेत्री म्हणजे श्रावण क्वीन पुरस्कारानं सन्मानित असणारी अभिनेत्री पूजा सावंत. आणि पूजा सावंत हिनी या वर्षात जे 4 चित्रपट तिचे प्रदर्शित झालेले आहेत त्यामध्ये सखी ग साजणी नावाचा चित्रपट आलेला होता, त्याचप्रमाणे सालबर्डी, आणि आता म्हणजे गेल्याच शुक्रवारी एकाच दिवशी तिचे 2 चित्रपट प्रदर्शित झाले, कब्बशी आणि दृश्य अदृश्य. वेगवेगळ्या जॉनर्सचे चित्रपट, म्हणजे जर सालबर्डीचा विचार केला तर सालबर्डीमध्ये इन्स्पेक्टर मनोरमा प्रधान अशी व्यक्तिरेखा त्यांनी साकारलेली होती, आणि सालबर्डी चित्रपटात कथेला पुढे नेणारा एक गोंधळ या चित्रपटात आहे, गोंधळ गीत आहे, आणि यामध्ये पाहुणे कलाकार म्हणून गश्मीर महाजनी यांनी हे गोंधळ गीत सादर केलेले गीत अजय गोगावले यांच्या स्वरातले. सालबर्डी चित्रपटातला हा गोंधळ हिट झालेला आहे.

राखोर असा घनघोर लागला घोर गजगदंबे जो विनिमायचा दोर याव समोर या कुळ हे पोर गजगदंबे काळ जाहला काळा कभिंग राखूस एक आसरा बाळा तुझीच कटूस दाट मनात कल्लोळ तूच मावली सांभाळ ज्योत तुझी गते जाळ लख होऊ दे आभाळ.

मित्रांनो, 2026 मधल्या आत्तापर्यंतच्या ज्या काही मराठी चित्रपटांबद्दल आपण बोलतोय त्यामध्ये आणखीन एका अभिनेत्रीचा विशेष उल्लेख करावा असं वाटतो. तो म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या अभिनेत्री असणाऱ्या, खास करून विनोदी अभिनेत्री म्हणून अनेकदा पुरस्कार मिळवणाऱ्या अभिनेत्री निर्मितीताई सावंत यांचे सुद्धा 2026 आत्तापर्यंत 4 चित्रपट प्रदर्शित झालेत. पण उत्तर नावाच्या चित्रपटातली त्यांची जी भूमिका होती केवळ मर्यादित 2-3 सीन्स असतील, पण ती भूमिका गंभीर होती. मावशीची भूमिका त्यांनी केली होती आणि अतिशय उत्तम असा अभिनय त्या 2-3 सीन्समधनं, गंभीर भूमिका त्यांची होती. त्यानंतर सुपर डुपर चित्रपटातली भूमिका ही वेगळी होती. कब्बशीमध्ये सुद्धा त्या आहेत आणि आणखीन एक चित्रपट त्यांचा यावर्षी प्रदर्शित झाला 1 जानेवारीला. तो चित्रपट म्हणजे अगं ग सुनबाई काय म्हणता सासूबाई. आणि यामध्ये सासूबाईंच्या भूमिकेत त्या होत्या. आणि या चित्रपटाचा विषय सुद्धा नंतर, पहिला अर्धा तास एक वेगळा आहे हा चित्रपट, पण त्यानंतर हा चित्रपट गंभीर गोष्टींकडे वळतो. या चित्रपटातलं मात्र एक धमाल गीत आहे, प्रार्थना बेहरे आणि निर्मिती सावंत यांच्यावरती चित्रित झालं. हे गीत एवढं हिट झालं ना की त्यावरती अनेकांनी इन्स्टावरती रील्स वगैरे करून पोस्ट केलेले होते. सासू सुनांनी सुद्धा या गाण्यावरती भन्नाट डान्स केल्याचे रील्स आपण बघितले असतील. हे गाणं अगं ग सुनबाई काय म्हणता सासूबाईचं शीर्षक गीत आहे.

0: पोरगीन डोक्यात जाते.
1: माझी सासू म्हणजे ना च्युइंगम आहे, च्युइंगम.
2: काय भन्नाट गाणं होतं नाही का मित्रांनो. मराठी चित्रपटांमध्ये सिक्वल्सचे सुद्धा ट्रेंड यायला लागलेले आहेत. प्रेमाची गोष्ट एक आणि प्रेमाची गोष्ट दोन हे चित्रपट तुम्ही बघितले असतील. मुंबई पुणे मुंबईचे सिक्वल्स तर तुफान हिट झालेले आहेत. आणि आणखीन एक चित्रपटाचा सिक्वल सध्या गाजतोय, बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई करतोय, देऊळबंद. देऊळबंद एकमध्ये आपण गश्मीर महाजनी आणि मोहन जोशी यांच्या अभिनयाची जुगलबंदी आपण बघितली. तर देऊळबंद दोनमध्ये आपण काय बघतोय, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरती जे भाष्य केलेलं आहे, ही समस्या जी आहे त्या संदर्भातला प्रश्न त्या चित्रपटाने मांडलेला आहे. अर्थात देऊळबंद दोन या चित्रपटातली गाणी अजून आपल्याकडे उपलब्ध झालेली नाही आहेत, पण देऊळबंद एकचं जे संगीत होतं ते अतिशय उत्तम होतं. त्या चित्रपटातलं हे दत्तपीठांची यात्रा करणारं जे गीत आहे आदर्श शिंदे यांच्या स्वरातलं, ते नक्की ऐकूया.

मराठी चित्रपटांच्या सिक्वलबद्दल बोलताना प्रेमाची गोष्ट 1 मध्ये अतुल कुलकर्णी हे नायक होते, तर प्रेमाची गोष्ट 2 मध्ये आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता ललित प्रभाकर यांनी भूमिका केली होती. त्या चित्रपटाची गाणी आता आपल्याकडे उपलब्ध झाली, त्यामुळे नवकोर हे गाणं नक्की ऐकूया. प्रेमाची गोष्ट 2 मधलं

मित्रांनो, ठीक 7:45 आपण ऐकू शकाल अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन जे आपण सादर करत असतो. या कार्यक्रमाचा भाग 42. काल आंतरराष्ट्रीय योग दिवसाचं प्रसारण असल्यामुळे हा भाग प्रसारित झाला नव्हता आणि त्यामुळे आज आपण ऐकणार आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा भाग 42 अगदी काही क्षणात.

0: श्रोत्याहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक स्वर ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. माझगाव हे नाव आलं कुठून याविषयीच्या गोष्टीचा ऐकूया तिसरा भाग.
1: मुंबईच्या इतिहासावर लिहिलेली इंग्रजी पुस्तकं वाचताना एम ए झेड ए जी ओ एन हे स्पेलिंग बघून चार चौघांप्रमाणे मीही माझगाव किंवा माझगाव असाच उच्चार केला. पण एम ए झेड ए जी ओ एन या स्पेलिंग कडे नीट लक्ष गेल्यावर मात्र सुरुवातीला ही स्पेलिंगची चूक असावी असं मला वाटलं. पण नंतर माझ्या वाचनात 1914 साली डी आर वैद्य यांनी लिहिलेलं द बॉम्बे सिटी लँड अँड रेव्हेन्यू ऍक्ट हे पुस्तक आलं. हे 1876 साली आणल्या गेलेल्या जमीन महसूल कायद्यावरचं पुस्तक. आणि त्या पुस्तकातला माझगावचा उल्लेख एम ए झेड ए जी ओ एन असा केलेला दिसला तेव्हा मात्र माझं कुतूहल अधिक जागृत झालं. इतर पुस्तकातलं ठीक आहे, तिथे चूक झालेली असू शकते आणि पुढे त्या चुकीची पुनरावृत्तीही झालेली असू शकते. पण हे पुस्तक कायद्याचं आहे, त्यातली माहिती अधिकृत आहे आणि म्हणून ती गांभीर्यानं घ्यायला हवी आहे हे लक्षात आलं. कायद्याचं पुस्तक लिहिताना अर्थाचा अनर्थ होऊ नये म्हणून प्रत्येक शब्दाची काटेकोरपणे योजना आणि तपासणी केली जाते. ह्या पुस्तकातही माझगावचं स्पेलिंग एम ए झेड ए जी ओ एन असं केलेलं पाहून मला त्या स्पेलिंग मध्येच माझगाव नावाचं उगमस्थान असावं असं वाटायला लागलं आणि त्या दृष्टीने विचार धावायला लागले.
2: अधिक खात्री करावी म्हणून मी भारत सरकारच्या माझगाव डॉक लिमिटेड या उपक्रमाच्या अधिकृत वेबसाईटला भेट दिली आणि माझगाव शब्दाचं स्पेलिंग तिथं कसं केलं आहे ते तपासलं. तर तिथंही एम ए झेड ए जी ओ एन हेच स्पेलिंग. ही भारत सरकारची संस्था आहे, तिच्या नावात अशी चूक असूच शकत नाही. मग यानंतर मी माझगाव डॉक मध्ये नोकरी करत असलेल्या काही परिचितांना माझगावचं स्पेलिंग विचारलं तर त्यांनी एम ए झेड ए जी ए ओ एन असं स्पेलिंग असल्याचं सांगितलं. हयातभर माझगाव डॉक मध्ये नोकरी करूनही हा स्पेलिंग मधला फरक त्यांच्या लक्षात आला नव्हता. माझगाव या नावाच्या व्युत्पत्तीबद्दलचं गूढ आता वाढतच चाललं. एम ए झेड ए जी ओ एन या शब्दाचा अर्थ होतो तरी काय हे इंटरनेटच्या माध्यमातून मी शोधायला सुरुवात केली.
1: जसजसा मी हा शोध घेत गेलो तसतसा एम ए झेड ए जी ओ एन ह्या शब्दाचा उगम आणि त्याचा पोर्तुगीजांशी असलेला घट्ट संबंधही उलगडत गेला. असा संबंध असणं अगदीच शक्य होतं, कारण पोर्तुगीजांचा माझगाव बेटावर अंमल होता. तिथं त्यांच्या संस्कृतीचा पगडाही होता. राज्यकर्त्यांच्या भाषेचा, पेहरावाचा, खाद्य संस्कृतीचा प्रभाव प्रजेवर पडत असतो. त्याशिवाय नवीन वसाहत केल्यास त्या वसाहतीला आपली नावं देणं किंवा तिकडची जुनी नावं बदलून आप

0: आपल्या भाषेतली वा संस्कृतीतली नावं देणं हे जगभरात घडत आलंय. उत्तरेतल्या मुघल सत्तेचा प्रभाव तिकडच्या शहरा गावांच्या नावावर पडलेला आपल्याला दिसतोच. आपल्या शेजारच्या गोव्याच्या भाषेवरही पोर्तुगीज संस्कृतीचा प्रभाव आपल्याला आजही जाणवतो. तसाच MAZAGON या माझगावच्या नावाशीही पोर्तुगीजांचा संबंध असावा अशी दाट शंका मला येत गेली.
1: आणि इंटरनेटवर शोध घेत असताना माझं लक्ष मोरोक्को या आफ्रिका खंडातल्या एका देशानं वेधून घेतलं. या देशाच्या उत्तर पश्चिम भागात बर्बेर नामक तिथल्या जमातींचा एक प्रदेश आहे. ही जमात आदिवासी. बर्बर हे काही त्या जमातीचं मूळ नाव नव्हे, ते नाव त्यांना ग्रीकांनी बहाल केलं होतं. बर्बर या शब्दाचा साधारण अर्थ जे ग्रीक नाहीत ते, म्हणजेच नॉन ग्रीक असा होतो. या बर्बर लोकांच्याही अनेक टोळ्या होत्या. त्यातल्या प्रत्येक टोळीला वेगळं नाव होतं. ग्रीकांच्या प्रभावामुळं त्यांचा सामूहिक उल्लेख बर्बर असा केला जाईल. आता आपण नाही का आपल्या देशातल्या दक्षिणेकडच्या राज्यातल्या लोकांचा सरसकट उल्लेख मद्रासी म्हणून करतो. तसंच ग्रीकांप्रमाणे इतरही काही परकीय लोक या बर्बर लोकांना आमाझिग, माझियस, मार्क्सियस, माझासेस, मॅझॅक्स अशा विविध नावानं संबोधायचे. या प्रभावाखाली येऊन कालांतरानं बर्बर लोकही स्वतःचा उल्लेख इमाझिघेन किंवा माझिघ असा करीत. आता नावं काही असोत, त्यांचा मूळ अर्थ आदिवासी किंवा मूल निवासी असा होतो.
0: 16व्या शतकाच्या प्रारंभी म्हणजेच साधारण 1502 मध्ये युरोपातले पोर्तुगीज दर्यावर्दी व्यापारासाठी नवीन भूमीच्या शोधात भारताच्या दिशेने निघाले. या मोहिमेत त्यांनी वाटेत लागलेल्या उत्तर आफ्रिकेतल्या मोरोक्को देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरच्या प्रदेशावर पहिला कब्जा केला. इथे राहणाऱ्या आणि स्वतःचा उल्लेख इमाझिघेन असा करणाऱ्या बर्बरांची भूमी त्यांनी ताब्यात घेतली. हे लोक स्वतःचा उल्लेख माझियेन किंवा माझिघेन असं करतात हे लक्षात घेऊन पोर्तुगीजांनी त्या जागेला माझिघेन असं म्हणायला सुरुवात केली. लिहिताना मात्र MAZAGON किंवा MAZAGAO असं लिहिलं.
1: असं होऊच शकतं. एखाद्या जागेच्या प्रत्यक्ष नावात आणि त्या नावाच्या उच्चारात प्रत्येकाच्या भाषा सवयीनुसार बोलताना थोडा फरक पडतोच. नावाचा उच्चार ऐकण्यात झालेला फरक लिखाणातही उतरतो आणि मग तोच पुढे कायम होतो. आपल्याकडे शिवचं पोर्तुगीजांनी सायन केलं आणि पुढे सायन म्हणूनच ते प्रचलित झालं. तसंच काहीसं मोरोक्कोत घडलं असावं. पोर्तुगीजांच्या काळात जगाच्या नकाशावर पहिलं माझगाव किंवा माझा गान अवतरलं आणि ते पुढची 267 वर्ष टिकलं. पोर्तुगीज भाषेत माझा गाव किंवा माझा गान या शब्दाचा स्वीकारला गेलेला अर्थ म्हणजे बर्बराची किंवा मूळ निवासींची भूमी. सन 1769 मध्ये ही पोर्तुगीज वसाहत मोरोक्कोचा सुलतान मोहम्मद बिन अब्देल्ला यानं ताब्यात घेतली आणि त्यानं या जागेचं नाव अल जदीदा असं बदललं. तोवर म्हणजे तब्बल 267 वर्ष तो भाग माझा गाव किंवा माझा गान म्हणून ओळखला जात होता.
0: या सगळ्याचा आपल्या मुंबईतल्या माझगावशी काय संबंध आहे हे ऐकूया पुढच्या भागात.
2: माझगाव हे नाव आलो कुठून याविषयीच्या गोष्टीचा तिसरा भाग आज आपण ऐकला. उद्या ऐकूया याच गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापते. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळुदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

0: आत्ताच आपण ऐकलात अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा भाग 42वा. मित्रांनो, आज एफ एम गोल्ड वाहिनीवरती म्हणजे 100.1 MHz सकाळी 10 वाजता कार्यक्रम सादर करेल आरजे माधुरी, आणि दुपारी 2:30 ते 5 या वेळेत आरजे ओंकार आपल्या भेटीला येईल एफ एम रेनबो वाहिनीवरती म्हणजे 107.1 MHz. तेव्हा आजचा कार्यक्रमसुद्धा तुम्हाला आवडल्याचं तुम्ही सांगितलेलं आहे, त्याबद्दल धन्यवाद. आजचा दिवस तुमच्या जीवनात आनंद घेऊन येऊ या सदिच्छेसह आजचा आपला रेनबो फंडे हा कार्यक्रम इथे समाप्त करण्याची गणेश लानुवती द्या. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.
1: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.
0: ठीक 8 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आपण ऐकाल. 8:15 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या इंग्रजीतून बातम्या आपण ऐकाल. 8:30 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्या आपण ऐकाल. आणि मग 8:40 एफ एम रेनबो वाहिनीवरच्या हिंदी कार्यक्रमांचा आपण आनंद घेऊ शकाल. गणेश लानुमती द्या. नमस्कार.

धोरणात्मक प्रभाव सुनिश्चित करण्यासाठी सागरी सामर्थ्य निर्णायक भूमिका बजावत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. भारतासह जगभरात विविध ठिकाणी योग दिन उत्साहात साजरा. या दिनाचा जागतिक उत्सव केल्याबद्दल पंतप्रधानांकडून आभार व्यक्त. अमेरिका इराण शिष्टमंडळादरम्यान स्वित्झर्लंडमध्ये उच्चस्तरीय चर्चेला सुरुवात. मुंबईत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता. पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्ण शंख. आता सविस्तर बातम्या. आधुनिक जगात सागरी सामर्थ्याला महत्व आहे. कोणत्याही देशाचा आर्थिक आणि धोरणात्मक प्रभाव सुनिश्चित करण्यासाठी सागरी सामर्थ्य निर्णायक भूमिका बजावत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कोलकाता इथं केलं. या वास्तवाची भारताला जाणीव असून त्यानुसार देश क्षमता वृद्धिंगत करण्यात असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथल्या डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी बंदरावरून स्वदेशी बनावटीच्या 3 नौदल जहाजांचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. नौदलाच्या अत्याधुनिक मध्यम आकाराच्या कमी आवाज करणाऱ्या INS दुनागिरी, सर्वेक्षण जहाज INS संशोधक आणि पाणबुडीविरोधी युद्धक्षमता असणारी उथळ पाण्यातील INS अग्रय ही जहाजं काल नौदलात दाखल झाली. विकास, सुरक्षितता आणि समृद्धी यांचा महासागराशी निकट संबंध असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. स्वदेशी बनावटीच्या या जहाजांच्या निर्मितीत 200 अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनी योगदान दिलं आहे. याद्वारे आर्थिक घडामोडींना चालना मिळाल्याचंही मोदी यावेळी म्हणाले. देशासह जगभरात काल आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. कोलकातामध्ये रेड रोडवर आयोजित मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजारो साधकांच्या साथीनं योग साधना केली. यावेळी बोलताना योग हा मानसिक आरोग्याकडून शारीरिक आरोग्याकडे नेणारा मार्ग असल्याचं पंतप्रधान म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील मध्य प्रदेशातील जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिवसाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. यंदाच्या योग दिनाचं विषयसूत्र निरोगी वृद्धत्वासाठी योग असं होतं. यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की योग मानवजातीला निरोगी, संतुलित आणि अर्थपूर्ण जीवनाचा मार्ग दाखवतो. तो भारताच्या महान परंपरेचा उत्सव आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही लेहमध्ये योग दिन साजरा केला. योग हा केवळ शारीरिक व्यायामाचा प्रकार नसून तो भारतानं मानवजातीला दिलेली प्राचीन देणगी आहे, असं राधाकृष्णन यावेळी म्हणाले. परदेशातही अनेक देशांमध्ये योगसाधना करण्यात आली. नेपाळमध्येही काठमांडू आणि बीरगंज इथल्या भारतीय दूतावासाने विविध 22 योग कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. 13,000 अधिक योगप्रेमी मंडळी यात सहभागी झाली होती. संयुक्त अरब अमिरातीमध्ये हजारो नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर योगसत्रांमध्ये सहभाग घेतला. दुबईमध्ये भारताच्या वाणिज्य दूतावासानं दुबई पोलीस ऑफिसर्स क्लबमध्ये योगसत्राचं आयोजन केलं होतं, तर अबुधाबीमध्ये हजारभर योगसाधक आणि राजनैतिक अधिकारी यांनी योगाचा सराव केला. इस्रायलमध्येही मोठ्या प्रमाणावर योगसाधना करण्यात आली. यामध्ये 500 अधिक लोकांनी सहभाग नोंदवला. तेल अविव याफो बंदरावर जमलेल्या लोकांनी 108 सूर्यनमस्कार घातले. इस्रायलमध्ये नियमित योगसाधकांची संख्या मोठी आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाला जागतिक पातळीवर उत्सव बनवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील लोकांचे आभार मानले आहेत. समाज माध्यमांवरून लिहिलेल्या संदेशात त्यांनी आरोग्य आणि सुदृढतेच्या सामायिक ध्येयासाठी विविध क्षेत्रातील विविध देशातील लोक योग अभ्यासामुळे एकत्र येतात हे पाहणं आनंददायी असल्याचं नमूद केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सकाळी मध्य प्रदेशातल्या शेवपूर जिल्ह्यातल्या कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. या भेटीत त्यांनी जंगलातून फेरफटका मारत चित्ता पुनर्वसन प्रकल्पात झालेल्या प्रगतीची माहिती घेतली. या उद्यानात चित्तामित्र म्हणून काम करणारे सहारिया जमातीचे सदस्य, चित्त्यांच्या माग ठेवणारे कार्यकर्ते, वनविभागाचे स्थानिक कर्मचारी आणि गाईड यांच्याशी संवाद साधत हा प्रकल्प राबवत असताना त्यांना आलेले अनुभव जाणून घेतले. महाराष्ट्रामध्ये मुंबईत दैनंदिन बससेवा पुरवणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप काल रात्री मागे घेतला आहे. बेस्ट कर्मचारी संघटना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरम्यान झालेल्या भेटीनंतर हा संप मागे घेतला गेला. बैठकीत मान्य झाल्यानुसार बेस्ट कर्मचाऱ्यांना दरमहा 3,000 रुपयांची अंतरिम वेतनवाढ मिळेल, तर वेतनाचा नवीन करार अंतिम होईपर्यंत वेट लिस्ट तत्वावरील कंत्राटी चालकांसह संबंधित कर्मचाऱ्यांना दरमहा 2,000 रुपये मिळतील, अशी घोषणा शिंदे यांनी केली. तसंच कर्मचाऱ्यांची प्रलंबित ग्रॅज्युटी म्हणजेच उपदानाची रक्कम वर्तमान आर्थिक वर्षातच देण्याचे निर्देशही त्यांनी बेस्ट प्रशासनाला दिले आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

अमेरिका आणि इराणच्या शिष्टमंडळांदरम्यान स्वित्झर्लंड इथं उच्चस्तरीय चर्चेला सुरुवात झाली आहे. दोन्ही देशांदरम्यान झालेल्या अंतरिम कराराला बळकटी देणं आणि पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्याच्या प्रयत्नांना गती देणं हा या चर्चेचा उद्देश आहे. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हान्स, अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे तर इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची आणि सभापती मोहम्मद बागेर गलिबाफ इराणच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करत आहेत. या चर्चेत कतार आणि पाकिस्तान मध्यस्थाची भूमिका बजावत आहेत. दरम्यान इस्रायलकडून लेबनानवर होत असलेल्या सततच्या हल्ल्यांमुळे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करत असल्याचं इराणनं जाहीर केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. मात्र अमेरिकेच्या लष्करानं हा जलमार्ग सर्व जहाजांसाठी खुला असल्याचं म्हटलं आहे. दिल्लीत आजपासून 2 दिवसांच्या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीला सुरुवात होत आहे. देशाचे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल अध्यक्षस्थानी असतील. ब्रिक्स गटातील 11 सदस्य देशांचे सुरक्षा प्रमुख यामध्ये सहभागी होत आहेत. जगासमोर असलेली अपारंपरिक सुरक्षितता आव्हानं या विषयावर बैठक केंद्रित असेल. राष्ट्रीय सुरक्षेला असलेल्या धोक्याचे वेगाने बदलते स्वरूप आणि आगामी सुरक्षा संदर्भातील धोक्यांमध्ये नव्या तंत्रज्ञानाची भूमिका यावर बैठकीत चर्चा होणार आहे. ब्रिटनचे पंतप्रधान आणि मजूर पक्षाचे नेते कीर स्टार्मर यांनी पदावरून पाय उतार व्हावं यासाठी त्यांच्यावर त्यांच्या पक्षातूनच दबाव वाढत आहे. त्यांच्या जागी स्टार्मर यांचे पक्षातील विरोधक अँडी बर्नहॅम यांची वर्णी लावली जावी अशी मागणी करत आहेत. उत्तर इंग्लंडमधील मेकरफिल्ड मतदारसंघात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत बर्नहॅम यांनी निर्णायक विजय मिळवून नायजेल फराज यांच्या रिफॉर्म युके पक्षाच्या उमेदवाराला पराभूत केल्यानंतर या मागणीनं जोर धरला आहे. दरम्यान पक्षाचं नेतेपद आपल्याकडेच राहावं आणि त्यासाठी वेळ पडल्यास निवडणूक लढवण्यासही आपण तयार आहोत या भूमिकेवर स्टार्मर अद्यापही ठाम आहेत. संपूर्ण इंग्लंड आणि वेल्समध्ये झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये पक्षाला आलेल्या अपयशानंतर पंतप्रधान स्टार्मर यांनी पद सोडावं अशी मागणी होत आहे. पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट यूजीची पुनर्परीक्षा कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत काल पार पडली. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार देशभरातील 5,440 आणि परदेशातील 14 केंद्रांवर 20 लाखांहून अधिक उमेदवारांनी पुनर्परीक्षा दिली. एकंदर 13 भाषांमध्ये ही परीक्षा पार पडली. परीक्षार्थींमध्ये 10,000हून अधिक दिव्यांग व्यक्तींचा समावेश होता. तामिळनाडूमध्ये मासे निर्यात कंपनीमध्ये झालेल्या अमोनिया वायूगळतीच्या घटनेत काल किमान 7 जणांना आपले प्राण गमवावे लागले तर 70हून अधिक कामगार बाधित झाले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि इतर आपत्ती सुरक्षा दलाच्या विशेष पथकानं तातडीनं बचाव कार्य सुरु केलं. मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. शिवाय मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची काल सांगता झाली. 7 दिवसांच्या या सोहळ्याचा समारोप महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत पार पडला. महोत्सवात सिल्वर या पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्णशंख प्राप्त झाला तर माया सॉंग या चित्रपटाला सर्वोत्तम अॅनिमेशनपटाचा रौप्य शंख मिळाला. अंडर द स्नो चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित चित्रपटाचा रौप्य शंख मिळाला. राष्ट्रीय स्पर्धा विभागात सर्वोत्कृष्ट अॅनिमेशनपटासाठी आर्मस्ट्रॉंग फ्रॉम अंगालमन स्ट्रीट या चित्रपटाला गौरवण्यात आलं. स्मॉल क्लाउड या चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित तर वाई या चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटाचा रौप्य शंख प्राप्त झाला. द ओल्ड बुल नोज ऑर वन्स न्यू या चित्रपटाला सर्वोत्तम विद्यार्थी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला तर विकसित भारत वंदे मातरमची 150 वर्ष भारत ऍट 2026 या विषयावरील सर्वोत्तम लघुपटाचा पुरस्कार द लास्ट शेल्टर या चित्रपटाला मिळाला. सर्वोत्कृष्ट पदार्पणाच्या दिग्दर्शकासाठीचा दादासाहेब फाळके चित्रनगरी पुरस्कार पूजा तोलानी यांना प्रदान करण्यात आला. महिलांच्या एफआयएच नेशन्स करंडक स्पर्धेच्या विजेतेपदावर भारतीय हॉकी संघानं 2 दुसऱ्यांदा आपलं नाव कोरलं आहे. या विजयामुळे एफआयएच महिला प्रो लीगमध्ये संघाला स्थान मिळालं आहे. या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी महिला संघाचं अभिनंदन केलं आहे. हा विजय संघाची कठोर मेहनत समर्पण आणि सांघिक कार्याचं प्रदर्शन असल्याचं राधाकृष्णन यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाचा आर्थिक आणि धोरणात्मक प्रभाव सुनिश्चित करण्यासाठी सागरी सामर्थ्य निर्णायक भूमिका बजावत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. भारतासह जगभरात विविध ठिकाणी योग दिन उत्साहात साजरा. या दिनाचा जागतिक उत्सव केल्याबद्दल पंतप्रधानांकडून आभार व्यक्त. अमेरिका इराण शिष्टमंडळादरम्यान स्वित्झर्लंडमध्ये उच्चस्तरीय चर्चेला सुरुवात.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज मुंबईत सुरुवात झाली. विधानसभेच्या कामकाजाला वंदे मातरम आणि राज्यगीतानं सुरुवात झाली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली. त्यानंतर अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले. अधिवेशन काळात विधिमंडळ परिसरात प्रवेश देण्यासाठी यंदा लागू केलेल्या फेस रिकॉग्निशन यंत्रणेत अनेकांचे चेहरे ओळखण्यात अडचणी आल्या. त्यामुळे आजचा एक दिवस ओळखपत्र च्या आधारे पत्रकार आणि कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्यात आला. याबाबत ज्यांच्या अडचणी असतील त्यांनी आज फेस रिकॉग्निशनची प्रक्रिया पूर्ण करावी. उद्यापासून याद्वारेच प्रवेश दिला जाईल असं नार्वेकर यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2026-27 पुरवणी मागण्या सादर केल्या. एल निनोच्या प्रभावामुळे नैऋत्य मान्सून पावसाला विलंब झाल्याने राज्याच्या विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला. त्यावर योग्य चर्चा घडवून आणण्याचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं. पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर, माजी मंत्री आणि विधानसभेचे आमदार अनंतराव धोपटे, सभागृहाचे माजी सदस्य विठ्ठलराव धोटे, बळीराम कोटकर पाटील, कृष्णराव देशमुख, पटल्या मावसकर, वसंतराव सूर्यवंशी, सुरेशकुमार जेठलिया, उषादेवी जगदाळे आणि शकुंतला शर्मा यांच्या निधनाबद्दल विधानसभा अध्यक्षांनी शोकप्रस्ताव मांडला. त्यावर सदस्यांनी 2 मिनिटं मौन पाळून तो मंजूर केला. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधान परिषदेच्या कामकाजाची सुरुवात वंदे मातरम आणि राज्यगीतानं झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय सभागृहाला करून दिला. त्यानंतर अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले. 2026-27 या वर्षासाठीच्या पुरवणी मागण्या अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सादर केल्या. त्यानंतर सभापती राम शिंदे यांनी प्रमोद जठार, कृपाल तुमाने, संजय खोडके, अभिजित वंजारी आणि सुनील शिंदे यांची तालिका सभापतीपदी नियुक्ती केली. पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर, विधान परिषदेचे माजी आमदार भाऊराव देशमुख आणि सुरेशकुमार जेठलिया यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव सभापतींनी मांडला आणि सदस्यांनी 2 मिनिटं मौन पाळून तो मंजूर केला. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. दरम्यान अधिवेशनापूर्वी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राज्य सरकारच्या धोरणाविरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. विधान परिषद निवडणुकीच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीत 17 पैकी 6 जागांवर बिनविरोध निवडणूक झाल्यामुळे उरलेल्या 11 जागांचे निकाल हाती आले आहेत. यात औरंगाबाद, जालना विधान परिषद निवडणुकीत सुहास शिरसाट, नांदेड इथं अमरनाथ राजूरकर, उस्मानाबाद, लातूर, बीड विधान परिषदेत बसवराज पाटील, परभणी हिंगोली मतदारसंघात सईद खान, सांगली सातारा इथून धैर्यशील कदम, सोलापूर इथून राजेंद्र राऊत, जळगाव इथं नंदकिशोर महाजन, नागपूर विधान परिषद पोटनिवडणुकीत डॉ राजीव पोतदार, भंडारा गोंदिया इथं अविनाश ब्राह्मणकर आणि अमरावतीत प्रवीण पोटे या महायुतीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. तर नाशिक इथं अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचा विजय झाला. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं काल झालेल्या नीट यूजी 2026 पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचे दावे फेटाळून लावले आहेत. समाज माध्यमांवर फिरणाऱ्या एका व्हिडिओमध्ये टेलिग्रामवर प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा करण्यात आला होता. काल घेण्यात आलेली परीक्षा कडक सुरक्षा व्यवस्थेत यशस्वीरित्या पार पडली असल्याचं संस्थेनं स्पष्ट केलं आहे. सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर संस्थांच्या सहकार्यानं दिशाभूल करणारी माहिती पसरवणाऱ्यांवर

कारवाई केली जात असून केवळ अधिकृत स्त्रोतांकडूनच माहिती मिळवावी असं आवाहन एनटीएनं विद्यार्थी आणि पालकांना केलं आहे. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर आज मंगोलिया आणि दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत. यावेळी ते मंगोलियाच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत द्विपक्षीय चर्चा करतील. त्यानंतर ते दक्षिण कोरिया इथं परराष्ट्र मंत्री चो ह्युन यांच्याशी चर्चा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान डॉ जयशंकर दक्षिण कोरियातील जेजू इथं होणाऱ्या जेजू शांतता आणि समृद्धी मंच या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. नैऋत्य मोसमी पाऊस उद्यापासून राज्यातल्या काही भागात सक्रिय होण्यासाठी परिस्थिती अनुकूल झाली असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. आज सकाळी मुंबईतील काही भागात जोरदार पाऊस झाला तर ठाणे जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी पावसानं हजेरी लावली. येत्या 24 तासात राज्यातील तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस तर काही भागात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक आज नवी दिल्लीत। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी। महाराष्ट्रात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ। 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर। अमेरिका इराण चर्चा सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाचे दर घसरले आणि नीट फेरपरीक्षेत पेपर फुटल्याचं वृत्त एनटीएनं फेटाळलं। नवी दिल्लीत आजपासून 2 दिवस ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बैठक आयोजित करण्यात आली असून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील। आजच्या जगापुढली अपारंपरिक सुरक्षा विषयक आव्हानं या संकल्पनेवर आधारित असलेल्या या बैठकीत सदस्य देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि शिष्टमंडळ प्रमुख आपले विचार मांडतील। राष्ट्रीय सुरक्षा पुढल्या आव्हानांचं बदलतं स्वरूप तसंच उद्याचे सुरक्षाविषयक धोके हाताळण्यातली तंत्रज्ञानाची भूमिका या मुद्द्यांवरही यावेळी चर्चा होईल। तसंच दहशतवादविरोधी कारवाई आणि माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञानाच्या वापराबाबतची सुरक्षा या विषयावर नुकत्याच झालेल्या ब्रिक्स संयुक्त कार्यगटाच्या बैठकीच्या निष्कर्षांचा आढावा घेतला जाईल। महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले। 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे। 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले आहेत, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे। नांदेड मतदारसंघातून अमरनाथ राजूरकर, सांगली सातारा मतदारसंघातून धैर्यशील कदम, भंडारा गोंदिया मतदारसंघातून अविनाश ब्राह्मणकर, छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून सुहास शिरसाट, जळगावमधून नंदकिशोर महाजन, सोलापूर राजेंद्र राऊत, अमरावती प्रवीण पोटे तर लातूर बीड धाराशिव मतदारसंघातून बसवराज पाटील विजयी झाले आहेत। नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या राजीव पोद्दार यांनी विजय मिळवला आहे, तर परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेचे सईद खान विजयी झाले। नाशिक मतदारसंघातून शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे। इथून भाजप नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे अपक्ष म्हणून निवडून आले आहेत। ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज मुंबईत सुरुवात झाली। सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2026-27 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या। अलनिनो प्रभावामुळे नैऋत्य मोसमी पावसाला विलंब झाल्यानं राज्याच्या विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला। त्यावर योग्य चर्चा घडवून आणायचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं आहे। त्यानंतर पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर, माजी मंत्री अनंतराव थोपटे, विठ्ठलराव थोटे, बळीराम कोटकर पाटील, कृष्णराव देशमुख, पटल्या मावसकर, वसंतराव सूर्यवंशी, सुरेशकुमार जेथलिया, उषादेवी जगदाळे आणि शकुंतला शर्मा यांना सभागृहानं श्रद्धांजली वाहिली। त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय सभागृहाला करून दिला। त्यानंतर सन 2026-27 पुरवणी मागण्या अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सादर केल्या। सभापती राम शिंदे यांनी प्रमोद जठार, कृपाल तुमाने, संजय खोडके, अभिजित वंजारी आणि सुनील शिंदे यांची तालिका सभापतीपदी नियुक्ती केली। त्यानंतर पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर, माजी आमदार भाऊराव देशमुख आणि सुरेशकुमार जेथलिया यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील।

राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका आणि इराण दरम्यान स्वित्झर्लंडमध्ये चर्चा सुरू झाल्यानंतर आज जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत 3% मोठी घट झाली. यामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत होण्याची तसंच इराणकडून होणाऱ्या तेल निर्यातीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पश्चिम आशियामधील तणाव दूर करण्याच्या तसंच युद्धविराम कायम ठेवण्याच्या उद्देशानं अमेरिका आणि इराणच्या अधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या चर्चेची पहिली फेरी पूर्ण झाल्यानंतर ही घट दिसून आली. यामुळे आंतरराष्ट्रीय बेंचमार्क असलेल्या ब्रेड क्रूडच्या किमतीत 2% जास्त घसरण झाली आणि तो प्रतिबॅरल सुमारे $79 आली. तर अमेरिकेच्या वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट क्रूडचा व्यवहार प्रतिबॅरल $75 आला. ही घट सुमारे 3% इतकी आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर 2 दिवसांच्या मंगोलिया दौऱ्यावर आहेत. मंगोलियाचे परराष्ट्र मंत्री बी बत्तसेत्सेग यांच्याशी तसंच इतर नेत्यांशी ते चर्चा करणार आहेत. मंगोलियानंतर डॉ जयशंकर दक्षिण कोरियाला जाणार आहेत. दक्षिण कोरियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री चो ह्युन यांच्याशी ते चर्चा करतील. शांतता आणि समृद्धीसाठी जेजू परिसंवाद ते येत्या गुरुवारी बीजभाषण करणार आहेत. नीट फेरपरीक्षेत पेपर पुन्हा फुटल्याच्या वृत्ताचा राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केला आहे. नीट फेरपरीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाज माध्यम मंचावर परीक्षेआधी फुटल्याची चर्चा होती. मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडल्याचं NTA म्हटलं आहे. अशी वृत्त फैलावण्यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीनं या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती www.nneet.nta.nic.in या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असं आवाहन NTA केलं आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची काल महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत सांगता झाली. महोत्सवात सिल्वर या पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्णशंख प्राप्त झाला आहे. तर माया सॉन्ग या चित्रपटाला सर्वोत्तम अॅनिमेशनपटाचा रौप्यशंख मिळाला. अंडर द स्नो चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित चित्रपटाचा रौप्यशंख मिळाला. राष्ट्रीय स्पर्धा विभागात सर्वोत्कृष्ट अॅनिमेशनपटासाठी आर्मस्ट्राँग फ्रॉम अंगालमन स्ट्रीट या चित्रपटाला गौरवण्यात आलं. स्मॉल क्लाउड या चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित तर वाई या चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटाचा रौप्यशंख प्राप्त झाला. द वोल्ड बुल नोज ऑर वन्स न्यू या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. तर विकसित भारत वंदे मातरमची 150 वर्ष भारत 2026 या विषयावरील सर्वोत्तम लघुपटाचा पुरस्कार द लास्ट शेल्टर या चित्रपटाला मिळाला. सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकासाठीचा दादासाहेब फाळके चित्रनगरी पुरस्कार पूजा तोलानी यांना प्रदान करण्यात आला. मुंबईत विविध मागण्यांसाठी बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप काल मागे घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल कर्मचारी संघटनांबरोबर झालेल्या बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सचिन अहिर, मुरजी पटेल तसंच महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी उपस्थित होते. पुढचा सविस्तर वेतन करार होईपर्यंत बेस्टमधल्या कायम कामगारांना दरमहा 3,000 रुपये तर कंत्राटी कामगारांना दरमहा 2,000 रुपये वेतनवाढ तूर्त दिली जाईल. प्रलंबित देय अंशदानाची रक्कम चालू आर्थिक वर्षात दिली जाईल. इत्यादी मुद्दे मान्य झाल्यावर संप मागे घेतल्याचं संपकरी संघटनांनी जाहीर केलं. मणिपूरमध्ये सक्रिय असलेल्या आणि बंदी घालण्यात आलेल्या PLA अर्थात पीपल्स लिबरेशन आर्मी या बंडखोर संघटनेच्या एका फरारी सदस्याला गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेनं काल फतरोडो मडगाव या परिसरातून अटक केली. जवळजवळ 2 दशकांपासून तो फरार होता. इंगो हा PLA संघटनेचा स्वयंघोषित लेफ्टनंट कर्नल होता. अटकेनंतर पुढल्या कायदेशीर कारवाईसाठी त्याला मणिपूर पोलिसांच्या ताब्यात दिल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक आज नवी दिल्लीत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी. महाराष्ट्रात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. अमेरिका इराण चर्चा सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाचे दर घसरले आणि नीट फेरपरीक्षेत पेपर फुटल्याचं वृत्त NTA फेटाळलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं.

0: ओंकार
1: जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही, चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही।
2: दुपारची वेळ रटाळ कंटाळवाणी वाटते, मग या वेळेत रिफ्रेशिंग इंटरेस्टिंग असं काही करायचंय, तर मग चला दोस्त हो बोलू काही। रोजच्या आयुष्यातल्या रंजक घडामोडी, फिल्मी किस्से आणि मनोरंजनाची धमाल दुपार FM रेनबो वर दररोज दुपारी 2:30 107.1 MHz FM रेनबो वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरही। चला दोस्त हो बोलू काही।

मंडळी, आज 22 जून म्हणजे अर्थातच जागतिक पर्जन्यवन दिन, आणि या जागतिक पर्जन्यवन दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि याच विषयी आपण चला दोस्तो हो बोलू काही या कार्यक्रमात बोलणार आहोत.

मंडळी, आज आपण आतुरतेनं वाट पाहत आहोत अर्थातच पावसाची. हवामान बदलामुळे आज पाऊस लांबणीवर गेलेला आहे, नाही का? आज पावसाने जोर धरला असता तर कदाचित जागतिक पर्जन्य दिन हा दिवस साजरा करण्याचा आनंद काही वेगळाच असता, नाही काय? पण आपण सकारात्मक विचार करूया. अगदी थोड्याच दिवसात, थोड्याच क्षणात म्हणूया, पाऊस येणार आहे. काही ठिकाणी त्याच्या पाऊल खुणा दिसायला लागलेल्या आहेत. पण मंडळी, पर्जन्यवन दिन हा का साजरा केला जातो याचं कारण माहिती आहे का? तर पर्जन्यवनांचे संरक्षण करण्यासाठी.

त्याचबरोबर जैवविविधतेचं संरक्षण करण्यासाठी आणि या पर्जन्यवनांचं महत्त्व लोकांना सांगण्यासाठी या दिवसाची सुरुवात केली गेली. हा पहिल्यांदा 22 जून 2017 रोजी साजरा करण्यात आला. एकूणच काय, पर्यावरणाचं संरक्षण करणं हा यामागचा हेतू होता. ऐकूया एक सुंदर संगीत.

0: नमस्कार रसिक श्रोते हो, मी शिवाजी साटम। आपण ऐकत आहात 107.1 FM रेनबो वाहिनी, जुन्या नव्या मराठी गाण्यांची आणि गप्पांची मेजवानी।
1: मंडळी, झाडं असतात म्हणजे हे काही वनं आहेत, ही वनं खऱ्या अर्थानं पावसाचे जे ढग असतात ते थांबवून ठेवत असतात आणि त्यामुळे पाऊस पडतो। बघा ना, डोंगराच्या वर जर बघितलं तर तुम्हाला ढग खाली उतरल्याचं एक भास होतो किंवा ढग खाली उतरल्यासारखे वाटतात आणि तेच ढग बरसले जातात आणि आपल्याला मुबलक प्रमाणात पाणी पडतं, पाणी मिळतं। बघा ना मंडळी, आज पाण्याचं महत्त्व काय आहे हे लक्षात आलं आहे, कारण पाऊस लांबणीवर गेलेला आहे आणि त्यासाठी काय करायला पाहिजे आपण, तर या जंगलांचं संरक्षण केलं पाहिजे आणि त्या जंगलांचं जतन केलं पाहिजे, वृक्षतोड कुठेतरी थांबवली पाहिजे। आज वादळामुळे किंवा आलेल्या वादळामुळे मान्सून कुठेतरी लांबणीवर गेलेला असला तरी झाडं जर नसतील तर पाऊस पडणार नाही, नाही का? ऐकू एक सुंदरसं गीत आणि त्यानंतर पुन्हा आपण याविषयी बोलणारच आहोत।

0: गप्पा लांजेकर. आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबईची एफ एम रेनबो वाहिनी 107.1 MHz.
1: मंडळी, मी काल एक व्हिडिओ पाहिला, एक रील पाहिली. त्या रीलमध्ये एक मुलगा आहे जो नर्सरीमध्ये गेलेला आहे आणि तो म्हणतो, काय सुंदर झाड आहे, चल माझ्या घरी जाऊन मर. हे ऐकल्यानंतर, हे बघितल्यानंतर मला असं वाटलं, अरे हे काय म्हणजे काय आहे यामागचा सांगण्याचा उद्देश काय आहे. पण खोलवर विचार केल्यानंतर लक्षात आलं की आपण झाड घरी घेऊन येतो किंवा झाड लावतो पण त्याची काळजी घेतो का? तर त्याचं उत्तर माझ्याच हातून आलं, नाही. आपण काळजी घेत नाही. त्याचं कारण काय की एकदा झाड लावलं की त्याचं तो बघेल, पण त्याची काळजी घेणं पण तितकंच गरजेचं आहे. वनांचं जतन करत असताना आपल्या सभोवतालची झाडी तोडणं हे चुकीचं आहे, तर आपण आपल्या सभोवतालीसुद्धा एक हिरवं जंगल उभं केलं पाहिजे, कारण ते आपलं भविष्य आहे. कारण त्यामुळे जैवविविधता टिकून राहते. आणि जर का ही जैवविविधतेमधील एखादा घटक जरी नाहीसा झाला, तरी त्याचा परिणाम आपल्यावरती कुठेतरी होऊ शकतो. आणि या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी हा आजचा दिवस असतो. ऐकू एक सुंदर संगीत.

तर मंडळी, वृक्षरोपण करण्यासाठी काही गोष्टी आपण केल्या पाहिजे. त्याच्यामध्ये बघा ना, आता एक काल मी एक लेख वाचला, त्याच्यामध्ये असं आलं होतं की आपण झाडं फेकून देतो कचऱ्यामध्ये. अरे झाडं कसे काय फेकून देतात? मग थोडा विचार केल्यानंतर कळलं की आपण जे काही फळं खातो त्यांच्या ज्या काही बिया असतात त्या बिया आपण कचऱ्यात फेकून देतो. म्हणजेच काय, त्या बीपासून होणारं महाकाय वृक्ष आपण एक प्रकारे फेकूनच देतो, नाही का? मग जर याच जर बी आपण एकत्र केल्या, ज्याप्रमाणे आपण पिग्गी बँक घरामध्ये असतो, पिग्गी बँक म्हणजे पैशाचा एखादा फंड असतो, आपण त्याच्यामध्ये पैसे साठवत असतो, एकच गोष्ट असते की भविष्यामध्ये ते पैसे आपल्याला कुठेतरी उपयोगाला येतील. आणि मग काय करतो आपण, तो पिग्गी बँक कधीतरी फोडतो असो. पण त्याच पद्धतीनं आपण जर बिया गोळा केल्या, झाडांच्या फळांच्या बिया जर आपण गोळा केल्या आणि ती बी उन्हामध्ये छान प्रकारे सुकवून जर पावसाळ्यामध्ये त्या पेरल्या, जे काही ओसाड जमीन आहे त्याच्यामध्ये जाऊन जर आपण ती बी पेरली तर त्याचं नक्कीच एखादं रोपटं होईल. आणि पावसाच्या काळात जर बिया पेरल्या गेल्या तर पाणी टाकायचं सुद्धा किंवा त्याला पाणी घालायची सुद्धा गरज भासणार नाही, नाही का? आणि मग काय होणार, जर त्याचं एक वृक्ष तयार होईल आणि भविष्यामध्ये तो नक्कीच आपल्याला फळं देईल. पण मंडळी, या पावसाची आतुरतेने वाट पाहणारा बळीराजा मात्र थोडासा उदास दिसतोय. पण उदास राहायचं कारण नाही, कारण त्या पावसाला सुद्धा तुझी चिंता आहे रे बाबा, आणि आम्हाला सुद्धा तुझी चिंता आहे. म्हणून आम्ही त्या देवाकडे साकडं करतोय की हे परमेश्वरा, की आम्हाला पाऊस लवकरात लवकर दे आणि आमचा बळीराजा सुखी कर. कारण बळीराजा सुखी असेल तर आम्ही सुखी असो, कारण मोत्यासारखा घास आमच्या पोटात घालणारा हा शेतकरी बाप सुखी राहिला पाहिजे. ऐकूया एक सुंदरसा अभंग.

मंडळी, या अभंगात अगदी मंत्रमुग्ध झाला असाल आणि निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यासारखं नक्कीच अनुभवलं असाल. पण मंडळी, खऱ्या अर्थानं ही जी मी सीड बँक नावाची कन्सेप्ट तुम्हाला सांगितली, ही तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये, शाळांमध्ये असे उपक्रम राबवून तुम्ही सीड्स गोळा करू शकता, ज्या काही फळांच्या बिया आहेत त्या गोळा करू शकता आणि मुलांथ्रू किंवा गावकऱ्यांच्या सहाय्याने, सोसायटीतल्या माणसांच्या सहाय्याने या पावसाळ्यामध्ये आपण वृक्ष लागवड करणार आहोत हा संकल्प करायचा आहे. आणि ही जी काही वसुंधरा आहे ती हरित करून टाकायची आहे, जेणेकरून आपलं भविष्य हे उज्ज्वल असेल. कारण हा प्राणवायू असेल, हे वृक्ष असतील, तर आपलं अस्तित्व आहे, नाही का? मंडळी, 2:56 झालेली आहेत. ठीक 3 तुम्ही ऐकणार आहात मुंबई केंद्रावरून प्रक्षेपित होणारं बातमीपत्र. एक सुंदरसं गीत ऐकवणार आहे आणि त्यानंतर तुम्ही बातमीपत्र ऐकणार आहात. आणि 3:10 सप्तरंगी साथ या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपली भेट होणारच आहे. ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणी केंद्राची FM रेनबो वाहिनी.

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ.

0: 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले 6 खासदार आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार. बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे. आणि नीट फेरपरीक्षेत पेपर फुटल्याचं वृत्त एनटीएनं फेटाळलं. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला तर 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले. त्यामुळे विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवलाय. महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. नांदेड मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपात आलेले अमरनाथ राजूरकर यांचा मोठ्या फरकानं विजय झाला. सांगली सातारा मतदारसंघातून भाजपाचे धैर्यशील कदम, भंडारा गोंदिया अविनाश ब्राह्मणकर, छत्रपती संभाजीनगर जालना सुहास शिरसाट, जळगाव नंदकिशोर महाजन, सोलापूर राजेंद्र राऊत, अमरावती प्रवीण पोटे, तर लातूर बीड धाराशिव मतदारसंघातून काँग्रेसमधून भाजपात आलेले बसवराज पाटील विजयी झाले आहेत. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या राजीव पोद्दार यांनी विजय मिळवला तर परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेचे सईद खान विजयी झाले. नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजपा नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे अपक्ष म्हणून तिथून निवडून आले. या निवडणुकीत 6 उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज मुंबईत सुरुवात झाली. सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2026-27 पुरवणी मागण्या सादर केल्या. अल निनो प्रभावामुळे नैऋत्य मान्सून पावसाला विलंब झाल्यानं राज्याच्या विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला. त्यावर योग्य चर्चा घडवून आणायचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं. याबाबत पटोले यांनी विधानभवन परिसरात वार्ताहरांना माहिती दिली.
1: जे तलाव होते, डॅम होते, नद्या होत्या, छोटे नाले होते, त्यांना वेळेवर पाणी थांबवलं असतं आणि ते पाणी आता भरलं असतं तर पिण्याच्या पाण्याचा महत्त्वपूर्ण प्रश्न आपल्याला सोडवता आला असता. आणि अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातली जनता आणि शेतकरी हे दोघंही अडचणीत आलेले आहेत.
0: दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर, माजी मंत्री अनंतराव थोपटे, विठ्ठलराव धोटे, बळीराम कोटकर पाटील, कृष्णराव देशमुख, पटल्या मावसकर, वसंतराव सूर्यवंशी, सुरेशकुमार जेथलिया, उषादेवी जगदाळे आणि शकुंतला शर्मा यांना सभागृहानं श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय सभागृहाला करून दिला. त्यानंतर सन 2026-27 पुरवणी मागण्या अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सादर केल्या. सभापती राम शिंदे यांनी प्रमोद जठार, कृपाल तुमाने, संजय खोडके, अभिजित वंजारी आणि सुनील शिंदे यांची तालिका सभापतीपदी नियुक्ती केली. त्यानंतर दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर, माजी आमदार भाऊराव देशमुख आणि सुरेशकुमार जेथलिया यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात एकूण 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आले. त्याखालोखाल 10,007,10,00,000 रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367,32,00,000 रुपये इतका आहे तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या 22,015,42,00,000, नगरविकास विभागाच्या 15,152,43,00,000 तर उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागाच्या 14,760

0: कोटी 48 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्यांचा यात समावेश आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले 6 खासदार आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती शिवसेना नेते आणि राज्य सरकारमधले मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मुंबईत विधान भवन परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते.
1: लोकसभेमध्ये ह्या 6 च्या 6 खासदारांनाही ओम बिर्ला साहेबांना पत्र दिलेलं आहे की आम्ही मूळ जी शिवसेना आहे, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आहे, बाळासाहेबांची शिवसेना आहे, धनुष्यबाणजीचं निशाणी आहे, अशा पक्षामध्ये आम्ही 6 जण मर्ज होतोय असं गेल्याच आठवड्यात त्यांनी पत्र दिलेलं आहे. आज फक्त ते ओम बिर्ला साहेबांच्या माध्यमातून जे काही त्यांचं मत पत्र त्यांनी दिलेलं आहे त्याचा खुलासा या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि श्रीकांत शिंदे साहेबांच्या उपस्थित.
0: संजय देशमुख, संजय जाधव, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर, संजय दीना पाटील आणि भाऊसाहेब वाकचौरे हे ते खासदार आहेत अशी चर्चा आहे. या खासदारांच्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे.
2: ही लोक जी गेलेली आहेत यांना जनता कुठचं ऑपरेशन करायचं ठरवेल, पण ह्याच्यात एक महत्वाचं आहे, हे सगळे जे खोटारडे लोक आज तिथे चाललेले आहेत हे जिंकून आले ते भाजपच्या विरोधातल्या मतांवर, हे जिंकून आले ते उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावर जिंकून आलेत आणि आमचे सगळे मित्रपक्षांच्या सभा मागून मागून जिंकून आलेले हे स्वतःच्या चेहऱ्यावर किंवा भाजपच्या चेहऱ्यावर जिंकून आलेले नाहीयेत.
0: दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारपासून 3 दिवस यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, धाराशिव आणि शिर्डी इथं या लोकसभा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. याच मतदारसंघातले त्यांच्या पक्षातले खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश आहेत. मुंबईत बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेला बेमुदत संप काल मागे घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल कर्मचारी संघटनांबरोबर झालेल्या बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सचिन अहिर, मुरजी पटेल तसंच महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी उपस्थित होते. पुढचा सविस्तर वेतन करार होईपर्यंत बेस्टमधल्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना दरमहा 3,000 रुपये तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना दरमहा 2,000 रुपये वेतनवाढ दिली जाईल. प्रलंबित देय अंशदानाची रक्कम चालू आर्थिक वर्षात दिली जाईल. हे आणि इतर मुद्दे मान्य झाल्यावर संप मागे घेण्यात आला. नीट फेरपरीक्षेत पुन्हा पेपर फुटल्याच्या वृत्ताचा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केलाय. नीट फेरपरीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाज माध्यम मंचावर परीक्षेआधी फुटल्याची चर्चा होती, मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडल्याचं एनटीएनं म्हटलंय. या प्रकरणी जबाबदार व्यक्तींविरोधात कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीनं या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही माहिती नीट परीक्षेच्या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असं आवाहन एनटीएनं केलं आहे. नैऋत्य मोसमी पावसानं आज तळ कोकणातून आगेकूच करत कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या पुढच्या काही भागापर्यंत मजल मारली. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्याचा काही भाग तसंच मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये तो सक्रिय झाला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले 6 खासदार आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार. बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे आणि नीट फेरपरीक्षेत पेपर फुटल्याचं वृत्त एनटीएनं फेटाळलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स.
1: नमस्कार मंडळी, ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्जवर आकाशवाणी केंद्रावरची एफएम रेनबो वाहिनी. आणि आता तुम्ही न्यूज ऑन AIR ॲपवरती सुद्धा ही वाहिनी ऐकू शकणार आहात. तर मंडळी, सप्तरंगी साथ या कार्यक्रमात मी आरजे ओंकार तुमचं मनापासून स्वागत करतोय. मंडळी, आपण सप्तरंगी साथ या कार्यक्रमात आज स्त्री केंद्रित चित्रपटांबद्दल बोलणार आहोत, त्यांच्या भूमिका आणि त्यांचा चित्रपटातील जो संघर्ष आहे या संघर्षावरती बोलणार आहोत आणि सुंदर अशी गाणी ऐकणार आहोत.

0: पटकन काहीतरी पाठवायचंय, खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
1: हो नक्कीच, भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण.
2: अच्छा, म्हणजे महत्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल.
1: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे OTP आधारित सुरक्षित वितरण. फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा.
3: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
4: नमस्कार, मी दिग्पाल लांजेकर. आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी 107.1 MHz वर.
5: तर मंडळी, पहिला चित्रपट म्हणजे साधी माणसं हा चित्रपट कृष्णधवल चित्रपट आहे, ब्लॅक अँड व्हाईट आहे आणि तो सगळ्यांनीच पाहिला असेल. आणि त्या चित्रपटातील पार्वती सगळ्यांना नक्कीच भावली असेल, कारण त्या चित्रपटात तिचा जो काही संघर्ष दाखवलेला आहे तो अगदी डोळ्यात पाणी आणण्यासारखा आहे, नाही का? त्यामधील असणारा जो कपटी छकडराव आहे, हा पार्वतीच्या पतीला काही कारणास्तव चोरीचा गुन्हा दाखल करून कारागृहात बंद केला जातो आणि त्याची वाईट नजर ही पार्वतीवर असते. पण शीलाला एवढं महत्त्व देत ती पार्वती लपून छपून राहते. आणि या चित्रपटातील पार्वती इतकी स्वाभिमानी आहे मंडळी, की तिला माहेरावरून तिचा भाऊ बोलवायला येतो, तिची भाऊजय बोलवायला येते, पण त्यांच्याकडे न जाता ती स्वतः कष्ट करून आपल्या पतीचा कारागृहातला जो काही सजा आहे ती जिथपर्यंत म्हणजे त्या रजे म्हणजे जी काही त्याला सजा झालेली आहे ती सजा जिथपर्यंत पूर्ण होत नाही तिथपर्यंत ती लपून राहते. पण एक दिवस ती त्या कपटी छकडरावाच्या हाताला लागते आणि त्यावेळेला तिच्या हातून छकडरावाचा वध होतो आणि तिलाही कारागृहात जावं लागतं. आणि याचा शेवट म्हणजे दोघंही एकत्र येतात. पण मंडळी, हा चित्रपट जितका भावनिक आहे त्यातली गाणेही अजरामर आहेत. ऐकूया त्या चित्रपटातलं एक सुंदरसं गीत.

0: नमस्कार, मी महेश कोठारे। मधुर मराठी गाणी आणि छान छान माहितीसाठी आणि मनोरंजनासाठी नक्की ऐका आणि मजेत रहा आकाशवाणी FM रेनबो वाहिनी।
1: मंडळी, आत्मविश्वास वाढवायचा असेल तर आत्म्यांची देवाणघेवाण नवलच वाटतं ना। आणि असाच एक चित्रपट होता ज्या चित्रपटाचं नाव आहे आत्मविश्वास। या चित्रपटातली आरती मंगलकर नावाची नायिका आहे ही घरात पडीक वस्तूसारखी आहे। म्हणजे तिचा जो पती आहे त्याचा व्यवसाय बुडल्यामुळे त्याची चिडचिड निमूटपणे सहन करणारी स्त्री, सूनसुद्धा वाटेल ते बोलणार, मुलांकडून तिला मान मिळत नाही, म्हणजे घरामध्ये पडीक वस्तू म्हणून एका कोपऱ्यात असणारी ती आई कधीतरी आपले अस्तित्व निर्माण होईल का हे स्वप्न उराशी बाळगून असते। पण कोणाला ब्र देखील अक्षर न बोलणारी ही आई, खऱ्या अर्थानं एक दिवस तिची मैत्रीण तिला भेटते। त्या तिचं नाव असतं वासंती। आणि वासंती दोघांच्या गप्पा रंगतात, कारण की बऱ्याच वर्षांपासून त्या भेटल्या नव्हत्या आणि अचानकपणे त्यांची भेट झाल्यामुळे। आणि ही जी काही आरती आहे ती आपल्याबद्दलची माहिती ज्या वेळेला वासंतीला सांगते त्यावेळेला वासंतीला ते ऐकून फार वाईट वाटतं। मग ती काय करते, तिच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आत्म्यांची बदलाबदली करते। आणि त्यासाठी ती खूप मोठं असं काही समोर ठेवते, मेणबत्त्या वगैरे लावलेलं आहे। आणि त्या दिवसापासून तिच्यामध्ये, म्हणजे आरती मंगलकर यांच्या मध्ये जी काही बदल बघायला मिळाले, हा आत्मविश्वास चित्रपट तुम्ही सगळ्यांनी बघितला पाहिजे। मंडळी, दादरचं घर विकून कांदिवलीला राहायला जाण्याचं स्वप्न त्यांच्या मुलाचं आणि त्यांच्या सुनेचं असतं, तोही ते उधळून लावतात। त्याचबरोबर आपल्या मुलीला जावई निवडण्यासाठी सुद्धा त्या फार असं खडतर प्रयत्न करतात। वाईट मार्गावर गेलेला आपला मुलाला कानपिळी करून त्या सगळ्यांसमोर मारून झोडून घरी घेऊन येतात। अशी स्त्री अचानकपणे झालेल्या बदलामुळे घरच्यांनाही या गोष्टीचं फार नवल वाटत असतं। आणि मंडळी, हा चित्रपट पाहिल्यानंतर लक्षात येतं की हा बदल झालेला आहे। आरतीला एवढंच कळतं की माझ्यामध्ये कोणाचा आत्मा आहे तर माझ्या मैत्रिणी वासंतीचा आहे। पण ज्या वेळेला वासंतीची तब्येत बरी नाही हे समजल्यावरती ती लगेच वासंतीकडे जाते आणि म्हणते की आपण आत्म्यांची तर बदलाबदली केली होती। त्यावेळेला वासंती हसून म्हणते, अगं वेड्या, आपण आत्म्यांची बदलाबदली नव्हती केली तर मी तुझ्या मनामध्ये आत्मविश्वासरूपी बीज पेरलं होतं। बघा ना मंडळी, एक आत्मविश्वास आल्यानंतर माणसाचं आयुष्य कसं बदलून जातं हे एक उत्तम उदाहरण म्हणजे आत्मविश्वास हा चित्रपट। आणि असंच एक छानसं गीत तुम्हाला ऐकवतो आहे आणि नंतर आपण पुढच्या चित्रपटाकडे वळणार आहोत।

विसरूनी जा काल काय झाले, आजचा दिवस मन मुराद जगावे, कशाला उद्याची पर्वा, दिल खुश।

मंडळी, तुम्ही चित्रपट पाहत असतात आणि त्या चित्रपटामधली जर एखादी नायिका तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तिचा जीवन प्रवास जर काही खडतर असेल किंवा त्यातून काही सकारात्मक असा संदेश तिच्याकडून जर तुम्हाला मिळाला असेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये काही बदल झाले असतील तर नक्कीच आम्हाला त्या नायिकेबद्दल आणि त्या पात्राबद्दल आम्हाला कळवायचं आहे. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप क्रमांक आहे 86 57 66 10 71. पुन्हा एकदा सांगतो, 86 57 66 71.

0: रोज नवा दिवस, रोज नवा ध्यास, आकाशवाणी देते जगण्याचा विश्वास। नमस्कार मंडळी, मी इरावती कर्णिक। मस्त मस्त गाणी आणि गप्पांसाठी ऐकत रहा 107.1 MHz वर FM रेनबो वाहिनी।
1: नमस्कार, मी महेश कोठारे। मधुर मराठी गाणी आणि छान छान माहितीसाठी आणि मनोरंजनासाठी नक्की ऐका आणि मजेत रहा आकाशवाणी FM रेनबो वाहिनी।
2: मंडळी, पुढे आपण जैत्रे जैत या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत आणि या चित्रपटाच्या आठवणी पण खूप आहेत, कारण हा पूर्णपणे चित्रपट कर्नाळा अभयारण्यामध्ये चित्रित केला होता। पण मंडळी, या चित्रपटाचं जे काही कथानक आहे त्याच्यामध्ये आपण बोलणारच आहोत, पण एक जाहिरात आपण ऐकणार आहोत, एक संदेश आपण ऐकणार आहोत आणि त्यानंतर या चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत। या चित्रपटातील चिंगीचा जो प्रवास आहे हा प्रवास आपण जाणून घेणार आहोत।
3: मला पटकन काहीतरी पाठवायचंय, खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
4: हो, नक्कीच। भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण।
3: अच्छा, म्हणजे महत्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल।
4: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे OTP आधारित सुरक्षित वितरण। फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा।
5: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल

0: शाळांशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
1: मंडळी, कर्णाला किल्ला पाहिला की आठवण येते ती जैत्र जैत या चित्रपटाची, आणि या चित्रपटातील जी काही चिंगी नायिका आहे तिचा सुद्धा जीवनप्रवास अगदी असाच आहे. लहानपणापासून राणी माशी पाहण्याचं स्वप्न बघणारा निरागस नाग्या आणि त्याचं संपूर्ण लक्ष आहे त्या कर्णाळ्या किल्ला, जो काही शंकराच्या पिंडीसारखा

राणीमाशीला हुसकावून लावायचं हे एकच स्वप्न उराशी बाळगतो आणि त्याला साथ देते ती म्हणजे चिंगी. चिंगीचं पहिलं लग्न झालं होतं पण नवऱ्याला काडीमूड देऊन पैसे मागणारी अशी आधुनिक विचारांची स्त्री या चित्रपटात आपल्याला बघायला मिळते. एक डोळा नसणाऱ्या नाग्यासोबत ती लग्न करते आणि नाग्याला राणीमाशीला हुसकवून लावण्यासाठी लिंगोबाच्या डोंगरावर जाते, म्हणजे त्या कर्नाळ्या किल्ल्याच्या डोंगऱ्यावर जाते आणि त्याच्या खाली नाग्याचा धोर धरून उभी राहते. नाग्या तो पोळा पाडतो, मधमाशांचा पोळा पाडतो, पण नाग्या ज्या वेळेला मधमाशांचा पोळा पाडतो त्यावेळेला त्या माशा उडतात आणि चिंगीला चावतात. त्या इतक्या मोठ्या प्रमाणात चिंगीला चावतात की त्या चिंगीचा मृत्यू होतो, पण ती दोर मात्र सोडत नाही. नाग्या खाली उतरतो, चिंगी बेशुद्ध आहे किंवा चिंगी गेली आहे हे न बघता तो वाडीमध्ये जाऊन ढोल बडवायला सुरुवात करतो. त्या राणी माशावरती विजय मिळाला हे एक स्वप्न त्याच्या डोळ्यासमोर होतं, ते पूर्ण झालं, त्याचा आनंद होता. पण या आनंदात मात्र चिंगीला आपला जीव गमवावा लागला. बघा ना, आनंद नाग्या व्यक्त करत होता पण यामध्ये चिंगीकडे त्याचं लक्षच नव्हतं ना, जी त्याच्यावरती मनापासून प्रेम करणारी होती. मंडळी, या चित्रपटातून प्रेम, माणुसकी आणि संवेदना हरवली, खरंच हा नाग्या जिंकला का, हा प्रश्न पडतो, नाही का मंडळी? बघा ना, या चित्रपटातील चिंगीचा संघर्ष आपल्याला बराच काही सांगून जातो, नाग्याचा संघर्ष बराच काही सांगून जातो. ऐकूया याच चित्रपटातलं एक सुंदरसं गीत.

मंडळी, बऱ्याच श्रोत्यांचे आपल्याला आज मेसेज आलेले आहेत, संदेश आलेले आहेत, आणि ते म्हणतात आजचा कार्यक्रम खूप छान आहे, काहींना कार्यक्रम खूप आवडलेला आहे. मंगेश म्हात्रे, सुरेश काशीनाथ पाटील, किरण पेडणेकर, गौतम भिंगारडे, त्याचबरोबर सुनील जोशी, इतक्या ऑडियन्सचे आपल्याला रिप्लाय आलेले आहेत आणि त्यांना कार्यक्रम आवडलेला आहे. मंडळी, प्रश्न असा होता की तुम्ही एखादा चित्रपट पाहिला तर त्यातली नायिका, तुम्हाला कोणत्या चित्रपटातली नायिका आवडली किंवा त्या नायिकेकडून तुम्हाला काय शिकायला मिळालं याबद्दल आम्हाला कळवायचं आहे. आणि त्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 86 57 66 10 71. पुन्हा एकदा सांगतो, 86 57 66 10 71. लवकरच आम्हाला त्या नायिकेचं नाव सांगायचं आहे. आणि एका श्रोत्याने आपल्याला सांगितलेलं आहे की त्या चित्रपटातलं मी रात टाकली हे गाणं मला ऐकायचं आहे, आणि तेच गाणं आता आपण ऐकूया.

0: मंडळी, असाच एक चित्रपट जी वास्तववादी आणि एक चरित्रात्मक चित्रपट म्हणजे मी सिंधुताई सकपाळ, त्यांच्यावर आधारित, त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आला होता. आणि त्या चित्रपटात जी काही सिंधू होती तिचा प्रवास फार खडतर होता. खऱ्या अर्थानं आपण माई म्हणून सिंधुताई सकपाळ यांना ओळखतो, पण एखादी व्यक्ती जितकी मोठी असते ना, तिच्या मागचा संघर्ष तितकाच अफाट असतो, नाही का? आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सिंधुताई सकपाळ, हजारो अनाथ मुलांची आई. या चित्रपटामध्ये सुद्धा बालविवाह झाल्यानंतर शिकण्याची जी काही ओढ असते, ती ओढ काही सिंधूच्या म्हणजे चिंगीच्या मनातून काही जात नाही. अगदी कागद वाचत बसणं हा तिचा छंद असतो, पण नवऱ्याला ते काही चांगलं वाटत नाही, म्हणून तिचा पती संशय घेऊन तिला मारझोड करत असतो. मंडळी, ही कथा आपण पुढे सांगणारच आहे, पण एक संदेश तुम्हाला ऐकवणार आहे आणि त्या संदेशनंतर पुन्हा एकदा आपण भेटणारच आहोत.
1: मला पटकन काहीतरी पाठवायचंय, खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
2: हो, नक्कीच. भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण.
1: अच्छा, म्हणजे महत्त्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्त्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल.
2: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे OTP आधारित सुरक्षित वितरण. फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा.
3: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

मंडळी, आपण एक संदेश ऐकला, त्यानंतर पुन्हा एकदा भेटलो आहोत. आता आपण सिंधुताईंबद्दल ऐकणार बोलत होतो. मी तुमच्यासोबत सिंधुताई सकपाळ यांच्या चित्रपटावर आधारित ची कथा मी तुम्हाला सांगतोय. पण मंडळी, अशा पद्धतीने त्या गोठ्यातच जन्म मुलीला दिला आणि मग पुढे मागे न बघता स्मशानात राहून तिथली भाकरी खाल्ली,

आणि मग अचानकपणे एक दिवस रेल्वेत भीक मागत असताना त्यांना अनाथ मुलं दिसली आणि अनाथ मुलांना एकत्र करून एक मोठं विश्व निर्माण केलं. अशा या सिंधुताई सकपाळ आज आपल्यात नसल्या तरी त्यांचं जे काही कार्य आहे हे आजही अजरामर आहे. मरावे परी कीर्तिरूपी उरावे हे जर कोणाकडनं शिकायचं असेल तर सिंधुताई सकपाळ यांचा हा चित्रपट तुम्ही सगळ्यांनी नक्कीच बघितला पाहिजे. ऐकूया एक सुंदर संगीत.

मंडळी, बऱ्याच आपल्या श्रोत्यांनी आपल्याला मेसेज केलेले आहेत. तर अरविंद कुलकर्णी म्हणत आहेत की मला नीलकांती पाटेकर, म्हणजे आपण मगाशी आत्मविश्वास या चित्रपटात जे बोललो ना, त्यामध्ये जे आरती मंगलकरची भूमिका जी केली होती, त्या नीलकांती पाटेकर यांची भूमिका त्यांना प्रचंड आवडली आणि आत्मविश्वास हा चित्रपट खूप आवडला असं ते म्हणत आहेत. आणि त्यामुळे मला ते म्हणत आहेत की मला अशी प्रेरणा मिळते की स्वतःमध्ये आत्मविश्वास असला की अशक्य गोष्टसुद्धा शक्य करता येते, असे अरविंद कुलकर्णी इचलकरंजी वरून आपल्याला सांगतायत. तर रजनीकांत पाटील म्हणत आहेत की जैत्रीचे चित्रपटाबद्दल तुम्ही जे सांगितलं ते त्यांना खूप आवडलेलं आहे आणि कार्यक्रम खूप सुंदर झालेला आहे, असे सुनील जोशी आपल्याला सांगतायत. धन्यवाद सर्व श्रोत्यांचे. तर मंडळी, आपण आता पुढच्या चित्रपटाकडे वळणार आहोत. पुढचा चित्रपट म्हणजे तानी. अक्षरशः नागपूरमधली एका गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या तानी या मुलीची ही कथा आहे. आई लोकांच्या घरची धुणी भांडी करते, तर वडील हे सायकल रिक्षा चालवतात. अत्यंत हालाकीची परिस्थिती असतानासुद्धा जिद्दीने, परिश्रमाने आणि शिकून IAS अधिकारी बनण्याचं तिचं जे स्वप्न आहे ती पूर्ण करते. पण मंडळी, हा प्रवास काही सोपा नव्हता, कारण घरची परिस्थिती बेताची, पण तानीकडे असणारा संयम, तिची जी काही चिकाटी आहे ही या चित्रपटामध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि सर्व पालकांनी आपल्या मुलांना हा चित्रपट जरूर दाखवावा, कारण त्यामुळे जी काही सकारात्मक जी काही दृष्टी आहे शिक्षणाकडे बघण्याची किंवा ध्येय गाठण्याची, ही सकारात्मक दृष्टिकोन नक्कीच वाढायला मदत होईल.

मंडळी, हे गाणं ऐकलं की कसं मन शांत होतं नाही का? असंच एक चित्रपट म्हणजे बाई पण भारी देवा. स्त्रीचा संघर्ष आणि त्यामागे तिची जी काही होणारी फरफट आहे किंवा स्व अस्तित्व निर्माण करण्यासाठी स्त्रीची जी काही यातना आहेत, कोणकोणत्या समस्या तिला सहन कराव्या लागतात, या सगळ्यांची मांडणी बाई पण भारी देवा या चित्रपटामध्ये केदार शिंदे यांनी मांडलेली आहे. आणि हा चित्रपट आता या सप्तरंगी साध्या कार्यक्रमातून आता तुमची रजा घ्यायची वेळ आलेली आहे. आणि जाता जाता हे बाई पण भारी देवा हा गाणं तुम्हाला मी ऐकवणार आहे. त्याचबरोबर ठीक 3:58 मिनिटांनी तुम्ही ऐकणार आहात ठळक बातम्या.

मंडळी ऐकूया आजच्या ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. 11 पैकी 10 जागांवरती महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या एका जागेवरती अपक्ष उमेदवार विजयी झाला, तर 6 जागांवरती महायुतीचे उमेदवार बिनविरोधी निवडले गेले. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज मुंबईत सुरुवात झाली. 97,706.40 कोटी रुपये पुरवण्याच्या मागण्या आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये सादर करण्यात आल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्त योजनेसाठी करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील 6 खासदार आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्यात आले असल्याची माहिती शिवसेना नेते आणि राज्य सरकारमधले मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मुंबईत विधानभवन परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते. मुंबई शेअर मार्केटच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसाअखेर 291 अंकांची वाढ झाली आणि तो 77,094 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 90 अंकांवर वाढला तर नोंदवत 24,102 अंकांवरती बंद पडला. आजच्या ठळक बातम्या संपल्या.

नमस्कार मंडळी, सांजच्या परी या कार्यक्रमात मी आरजे ओंकार आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे. मंडळी, काय झालं माहिती आहे का? आता 4 दिवस सुट्ट्या होत्या आणि त्या सुट्ट्यांच्या काळामध्ये एका ठिकाणी मी फिरायला गेलो होतो. ते ठिकाण म्हणजे पोफळी नारळाच्या बागा असणारं आणि सर्वांना हवं हवंसं आणि आपुलकीनं बोलवणारं असं शहर म्हणजे अलिबाग. आणि आज आपण माझ्यासोबत तुम्ही अलिबागची सफर करणार आहात.

मंडळी अलिबाग म्हटलं की डोळ्यासमोर येतात त्या पोफळीच्या बागा आणि भात शेती, मिठाची शेती, समुद्रकिनारे. पण केवळ पर्यटन नाही तर ऐतिहासिक वारसासुद्धा अलिबागला फार मोठा लाभलेला आहे. त्याचबरोबर खानपान तर काय बोलूच नका, त्याबद्दल पण आपण बोलणार आहोत. पण मंडळी आता थोडा आपण परमेश्वराचं दर्शन करणार आहोत. अलिबागपासून थेट 13 किलोमीटर अंतरावरती स्वयंभू शंकराचं मंदिर आहे. त्याचं नाव आहे कणकेश्वर. समुद्रसपाटीपासून साधारणत 1200 फूट उंच असं वसलेलं एक ऐतिहासिक मंदिर आहे. सुमारे 750 पायऱ्या वर चढून तुम्हाला जावं लागतं. मंडळी, मी जेव्हा गेलो होतो ना तेव्हा पायाला अक्षरशः गोळे आले माझ्या. पण मंडळी, हे मंदिर निसर्ग सौंदर्य दाखवत आपल्याला वर नेतं. दूरचे दिसणारे समुद्र किनारे वरून बघताना आपले डोळे दिपून जातात. चालता चालता तहान भागवणारे पांडव कुंड आणि पुष्करणी तलाव हे तर तलाव आपली तहान तृप्त करतात. पण मंडळी, अलिबाग मार्गे जात असताना कार्ले खिंडीत उतरून तुम्ही टमटमने किंवा बसने मापगावपर्यंत पोचावं लागतं आणि तिथून कणकेश्वरचा रस्ता चालू होतो. नक्कीच तुम्ही गेला असाल तर नक्कीच आम्हाला कळवा, किंवा अलिबागमध्ये तुम्ही कोणत्या ठिकाणी फिरायला गेलात हे सांगायला मात्र आम्हाला विसरू नका. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप क्रमांक आहे 86 57 66 10 71. पुन्हा एकदा सांगतो, 86 57 66 10 71. आणि आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 45 15 41 32 45 15 41 32. आणि STD कोड जर मुंबई बाहेरचे असाल तर तुम्ही STD कोड 022 हे दाबायला विसरू नका. आता परमेश्वर शंकराची जर आठवण झाली तर एक गाणं नक्कीच आपण ऐकलं पाहिजे. ऐकूया त्यावरच आधारित एक सुंदर संगीत.

मंडळी, काही श्रोत्यांनी आपल्याला संदेश केलेले आहेत, मेसेज केलेला आहे, तर त्यातले उमेश नाईक म्हणत आहेत की आम्ही सर्व मित्र मिळून अलिबाग येथील नागेश्वर, कणकेश्वर आणि उरण येथील माणकेश्वर या यात्रा एकाच वेळी किती वेळा तरी केलेल्या आहेत. वा, क्या बात आहे. आणि त्यानंतर आपल्याला मेसेज आलेला आहे तो नागेश गडदे यांचा, युरोपवरनं आलेला आहे. युरोपवरून ते म्हणत आहेत की मी अलिबागकर आहे, माझं गाव हे अलिबाग कोळीवाड्यामध्ये आहे आणि माझं घर, पण मी कामानिमित्त पोलंडला असलो. माझ्या गावाबद्दल ऐकता त्यांना खूप छान वाटते. धन्यवाद नागेशजी. त्याचबरोबर अशोक पाटील म्हणत आहेत, अशोक पाटील म्हणत आहेत की माझी बहीण अलिबाग नागावमध्ये असते आणि त्यानिमित्ताने नागावला जाणं होतं आणि नागावच्या जवळपास आज पिक्चरच्या शूटिंगसुद्धा होतात, हे बघितल्यावर फार छान वाटतं. तर त्याचबरोबर राजेंद्र म्हात्रे म्हणत आहेत की अलिबाग म्हटलं की समुद्र किनारा, मांडवा बीच, वर्सोली विठ्ठल मंदिर आणि तिथली यात्रा, वर्सोली बीच. आणि बघा ना, बऱ्याच श्रोत्यांनी आपल्याला मेसेज थ्रू आपल्याला अलिबागमध्ये काही स्थळं सांगितलेली आहेत. राजेंद्र माणिककर म्हात्रे हे पेणवरून आपल्याशी आपल्याकडे मेसेज केलेला आहे. तर मंडळी, पुढे जाता जाता मी पोहोचलो अक्षी या गावामध्ये. अक्षी येथील पांढरीशार वाळू आणि निळा समुद्र पाहिलं की फार बरं वाटतं मनाला. पण मंडळी, जवळपास त्या क्षेत्रामध्ये 300 पक्ष्यांचं स्थलांतर होतं आणि यासाठी वेगवेगळे फोटोग्राफर म्हणा किंवा पक्षी निरीक्षण म्हणा अक्षीमध्ये येतात ज्या वेळेला पक्ष्यांचं स्थलांतर होत असतं त्यावेळेला. त्याचबरोबर अक्षी या गावाला इतकं महत्त्व आहे कारण तिथे असणारा जो काही शिल्प आहे हा मराठीतील पहिला आद्यशिल्पकार म्हणून समजला जातो. तर त्याबद्दल आपण बोलणार आहोत. म्हणजे अलिबागमध्ये इतिहासाच्या पाऊल खुणा पण आपल्याला बघायला मिळतात. मराठी भाषेतील पहिला शिलालेख आद्य पुरावा मानला जातो तो म्हणजे शके ISV 934 शिलाहार वंशाच्या राजाने केसीदेव राय याच्या कारकिर्दीमध्ये कोरला गेला आणि तो शिलालेख आजही अक्षीमध्ये उपस्थित आहे, उपलब्ध आहे, तुम्ही जाऊन तो बघू शकता. तर मंडळी, हा शिलालेख पाहण्यासाठी अनेक इतिहास अभ्यासक त्याचबरोबर मराठी साहित्यिक तिथे येतात आणि तो जो काही शिलालेख आहे तो पाहण्याचा आनंद घेत असतात, त्याचा अभ्यास करत असतात. असंच एक गीत तुम्हाला ऐकवतो आहे आणि त्यानंतर अलिबागबद्दल आपण बरंच काही जाणून घेणार आहोत.

0: नमस्कार, मी महेश कोठारे। मधुर मराठी गाणी आणि छान छान माहितीसाठी आणि मनोरंजनासाठी नक्की ऐका आणि मजेत रहा आकाशवाणी FM रेनबो वाहिनी।
1: म्हणजे या सांजेच्या पर्याय कार्यक्रमात मी तुम्हाला अलिबाग या शहराबद्दल, अलिबाग या तालुक्याबद्दल माहिती सांगतोय। तिथले काही पर्यटन स्थळं आहेत, इतिहासाचा वारसा आहे, त्याची पानं उलगडण्याचा प्रयत्न तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे। तर मंडळी, अक्षी समुद्र किनाऱ्यावरून लगेच आम्ही एका गावामध्ये गेलो। त्या गावात गेल्यानंतर मात्र भाषा फार वेगळी वाटली तिथली, म्हणून थोडी चौकशी केल्यानंतर कळलं की ही भाषा नॉलिंग भाषा आहे। आता नॉलिंग भाषा कुठे बोलली जाते बरं, तुम्ही विचार केला तर भारतामध्ये नॉलिंग भाषा कुठे बोलली जाते, तर अलिबागमध्ये कोरलाई नावाचं एक गाव आहे, तिथेच ही भाषा बोलली जाते, बाकी कुठेही ही भाषा वापरली जात नाही। तर या भाषेचा जन्म कसा झाला याचा इतिहास थोडक्यात तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो। मंडळी, कुंडलिका नदी जिथे संपते, सागराला येऊन मिळते, तिथे एक वसलेलं गाव म्हणजे कोरलाई, जिथे पोर्तुगीज आणि मराठी भाषा एकत्रितपणे येऊन नॉलिंग भाषा तयार झालेली आहे। एकाच वेळी कोरलाई या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार केंद्र होते। 1520 आणि 1740 इंग्रजांनी तेथे राज्य सुरुवात केली आणि त्यानंतर पोर्तुगीज तिथे आले आणि मग काय, काही पोर्तुगीज तिथे स्थायिक झाले। त्यांची भाषा म्हणजे नॉलिंग, आणि नॉलिंग भाषा ही त्या कोरलाई या गावामध्ये तुम्हाला बघायला मिळेल। जर तुम्ही चौल बंदरावरती गेलात तर चौलपासून अगदी थोड्या अंतरावरती कोरलाई हे गाव डोंगरात वसलेलं आहे आणि तिथे किल्लाही तुम्हाला बघायला मिळेल। बघा ना, आपल्या भारतामध्ये मराठी भाषा आणि पोर्तुगीज भाषा एकत्र येऊन एक नवीन भाषा जन्माला आलेली आहे, पण मंडळी तिचं अजूनपर्यंत लिखित अशी लिपी नाही आहे, पण ती पिढ्यानुपिढ्या संक्रमित होत आलेली आहे। भाषा हे तसंच आहे ना, जरी ती लिहिलेली नसली तरी पिढ्यानुपिढ्या संक्रमित होत आलेली आहे। तर तुम्ही अलिबागला गेला तर त्या गावामध्ये नक्की जा आणि त्या माणसांशी बोलण्याचा प्रयत्न करा, बघा तुम्हाला ती भाषा फार वेगळी आणि मधुर वाटेल।

0: नमस्कार, मी अजित कडकडे. आपण ऐकत आहात संगीताचे सप्तसूर, जिथे 24 तास झंकारत असतात, अशी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी.
1: मंडळी, आता आपण जवळपास कोरलाई या गावातून आपण थोडं पुढे जाऊया, रेवदंड्याला जाऊया. आणि रेवदंडा म्हटलं की तिथला समुद्रकिनारा आणि तिथे असणारा प्रसिद्ध असा किल्ला ज्याचा उल्लेख महाभारतात सुद्धा आहे, त्याला रेवतेश्वर म्हणून ओळखला जातो. म्हणजे जे काही रेवदंडा जो भाग आहे हा रेवती क्षेत्र म्हणून ओळखला जातो. या किल्ल्या इथे जो किल्ला आहे हा किल्ला पोर्तुगीज कप्तान सोज यांनी बांधला. इथला समुद्रकिनारा, इथल्या टांग्याची सफर केली ना की फार बरं वाटतं. त्याशिवाय इथे असणारं सुरूचं बन देखील आपल्याला आकर्षिलं जातं. त्याचबरोबर इथले जे हॉटेल्स आणि त्यामध्ये मिळणारं जे खाणं आहे, आहा हा, त्याच्यामध्ये आपण बोलणारच आहोत मंडळी. एक समुद्रकिनारा म्हटला की एक गाणं आपल्याला नक्कीच आठवतं, त्या गाण्याचा आस्वाद घेणार आहोत. आणि पुढच्या ठिकाणी आपण अलिबागमध्ये जाणार आहोत, कोणतं ठिकाण आहे ते तुम्ही नक्कीच ऐका. ऐकूया एक सुंदर संगीत.

0: काय टाक
1: मंडळी, बऱ्याच श्रोत्यांना आपला कार्यक्रम फार आवडलेला आहे आणि मंगेश म्हात्रे म्हणून आहे ते म्हणत आहेत की आत्ताच रेवदंडाची सफर करतोय की काय असं वाटतोय, आणि त्याला ते कोरलई गावाबद्दल जे सांगितलं ते त्यांना खूप आवडलेलं आहे. त्याचबरोबर रेवदंड येथील समुद्रकिनारी ओल्या सांजवेळी हे गीत चित्रित झालेलं आहे असं आपल्याला कळवलं आहे. त्यांचं नाव काय आहे हे माहीत नाही आहे, पण त्याने एकाने कळवलेलं आहे. तर किशोर पेडणेकर म्हणत आहेत की गाणे खूप त्यांना आवडलेली आहेत, मानसीचं चित्रकार खूप छान मूड झालेलं आहे. त्याचबरोबर स्मिता म्हात्रे म्हणत आहेत की त्यांचे काही नातेवाईक मुंबई इथे अलिबागला राहतात आणि त्यानिमित्त चौल येथे दत्ताची यात्रा भरते. मंडळी, चौल येथील दत्ताची यात्रा, दत्त जी यात्रा आहे तर ती यात्रा फार प्रसिद्ध आहे आणि ती यात्रा खूप प्रसिद्ध आहे. दत्त जयंतीला ती होते आणि त्या यात्रेत मी सुद्धा जाऊन आलेलो आहे, त्यामुळे बरेचसे भाविक त्या मंदिरामध्ये येऊन दत्ताचं दर्शन घेतात. आणि त्यांना धन्यवाद देतोय की मला एका गाण्याची आठवण झाली आणि तेच गाणं मी त्यांच्यासाठी लावतोय.

0: ദബ്ദ ദിഗംബര ദൈവതുമാ.
1: नमस्कार, मी महेश कोठारे. मधुर मराठी गाणी आणि छान छान माहितीसाठी आणि मनोरंजनासाठी नक्की ऐका आणि मजेत रहा आकाशवाणी FM रेनबो वाहिनी.
2: मंडळी, बऱ्याच श्रोत्यांना आपला आजचा कार्यक्रम म्हणजे अलिबागबद्दल जाणून घ्यायला खूप काही आवडतं आणि नवीन नवीन गोष्टी त्यांना समजल्या ह्या सुद्धा मेसेज थ्रू आपल्याला सांगत आहेत. मंडळी, थोडं अलिबागपासून पुढे गेलो की एक चौलमध्ये असणारं शीतळादेवी हे स्वयंभू मंदिर आपल्याला बघायला मिळतं. साधारणतः 1959 या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि हे एक जागरूक देवस्थान असतो. मंडळी, या चौलची जी काही शीतळादेवी आहे, नवरात्रीमध्ये भाविकांचा वेढा अगदी या मंदिरामध्ये खूप गर्दी बघायला मिळते आपल्याला. त्याचबरोबर ही शीतळादेवीचं एक ऐतिहासिक वारसा म्हणून सुद्धा काही इतिहास अभ्यासक या मंदिराला आवर्जून भेट देत असतात. मंडळी, शीतळादेवीवरती आधारित गाणं नाही आहे, पण आपल्या म्हणजे अलिबाग म्हटलं की तिथे आगरीकोळी समाज आणि एकवीरा आईचं नाव घेतलं नाही तर फार वेगळं होईल, नाही का? तर मंडळी, असंच एक गीत, सुंदर गीत मी तुम्हाला ऐकवणार आहे.

मंडळी, काही श्रोते सांगतायत त्याच्यामध्ये वैदेही म्हणतायत की आजचा कार्यक्रम खूप छान आहे, मी स्वतः अलिबागची असून अलिबागची ओळख आणि कोरलई भाषेबद्दल जे आज मला त्यांना कळलं ते अलिबागमध्ये असूनही त्याबद्दल ते धन्यवाद सांगतायत. त्याचबरोबर स्वाती सांगतायत की त्यासुद्धा अलिबागच्या आहेत आणि अलिबागमधून हा कार्यक्रम ऐकतायत. पुन्हा विनंती ठाकूर म्हणतायत की सांजाच्या पारीमध्ये आज जी गाणी वाजवली त्यांना खूप आवडलेली आहे. त्याचबरोबर अलिबागमधल्या कणकेश्वर या शिवमंदिराबद्दल सांगितल्याबद्दल ते धन्यवाद म्हणतायत. सगळ्या श्रोत्यांचे आभार मानतो आहे. पण मंडळी, अलिबाग म्हणजे केवळ सांस्कृतिक, अलिबागची स्वतःची अशी संस्कृती आहे, ती म्हणजे तिथलं खाद्य. मंडळी, समुद्रकिनारा जवळ असल्यामुळे मुबलक प्रमाणामध्ये आपल्याला मासोळी मिळते आणि तिथला कोळी समाज हा आपली नौका घेऊन समुद्रामध्ये जातात. पण अलिबाग म्हणजे खाण्याची, मासे खाण्याची चंगळ वेगवेगळ्या हॉटेलमध्ये. काही घरगुती मेससुद्धा अलिबागमध्ये गेल्यानंतर तुम्हाला चविष्ट आणि झणझणी जेवण देऊ शकता. सुरमई, मांदेली, बांगडा, कोळंबी, प्रॉन्स बिर्याणी, पुन्हा चिंबोरीचा रस्सा, इथली एक ओळख आहे. त्याचबरोबर इथलं एक वैशिष्ट्य म्हणजे तिथे मिळणारी तांदळाची भाकरी, आणि ती म्हणजे हाताने थापलेली तांदळाची भाकरी, असं आगरी कोळी पद्धतीचं जेवण. आणि खादीचं मटण, खादीचं मटण म्हणजे काळं मटण तयार केलं जातं आणि ते चवीला इतकं उत्कृष्ट असतं ना मंडळी, हे खाल्ल्यानंतर नक्कीच तुम्ही तृप्त व्हाल. काय म्हणताय, अलिबागची सफर कधी करताय? आणि जर केली असेल तर नक्कीच आम्हाला कळवा. आणि त्याच्यासोबत असते सोलकढी, तिच्याबद्दल आपण बोलणारच आहोत. पण एक सुंदरसं कोळीगीत मी तुम्हाला ऐकवतो आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदम भ्रमंती आपण करणारच आहोत.

काय मंडळी, खाद्यभ्रमंती करता करता थेट अलिबाग. आता अलिबागपासून आपण आता परत घरच्या वाटेकडे जाणार आहोत, कारण वेळ फार कमी राहिलेला आहे. खरंच तुम्ही अलिबागला गेलात तर तुम्हाला खूप काही फिरायला मिळेल, तिथे खूप काही ऐतिहासिक वारसे बघायला मिळतील, आणि त्यातील सर्वात महत्त्वाचा वारसा म्हणजे अलिबागचा किल्ला, कुलाबा किल्ला. मंडळी, अगदी बस स्थानकापासून 15 मिनिटं अंतरावर असणारा हा जलदुर्ग किल्ला, ज्याचं बांधकाम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं, पण 1661 छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांनी हे काम पूर्ण केलं. मंडळी, हा किल्ला फार बघण्यासारखा आहे बरं का, कारण या किल्ल्यात आपल्याला बऱ्याच आठवणी, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जागा होतो. कान्होजी आंग्रेंचं पराक्रम सांगणारा हा किल्ला, अर्थातच म्हणजे कुलाबा किल्ला. या किल्ल्यामध्ये सिद्धिविनायकाचं मंदिर आहे, त्याचबरोबर तोफासुद्धा आहेत. पण मंडळी, भरती आल्यावरती तुम्हाला बोटीने जावं लागतं, जर का ओहोटी असेल तर तुम्ही चालतसुद्धा जाऊ शकता, किंवा टांगा गाडी असतेच तिथे. जर तुम्ही या किल्ल्यावर गेला असाल तर नक्कीच आम्हाला सांगा. एक अजून एक सुंदर गीत आपण ऐकणार आहोत, आणि त्यानंतर अलिबाग भ्रमंती आपल्याला थांबवावी लागणार आहे वेळेअभावी.

0: लागल बतो टिकवा धनी धरनी लाया गल बताला टिकवा
1: और जागो आला को कर्ण दाखवा
0: गुनु माहिर ला जाते हो नखवा
1: और जागो आला को कर्ण दाखवा।
2: मंडळी, सिद्धार्थ राऊत म्हणत आहेत की अलिबागबद्दल जेवढं बोलू तेवढं कमी, अगदी खरंच आहे। अलिबाग हा जरी अलिबाग हा तालुका खूप व्याप्त आहे आणि तिथला समुद्रकिनारा, तिथलं सांस्कृतिक प्रेम हे खरंच आपल्याला आकर्षून घेतं। आणि खरंच तुम्ही अलिबागला फिरायला गेला असाल तर कोणकोणत्या ठिकाणी गेलात हे सुद्धा कळवलं तरी चालेल। मंडळी, मासे म्हटले की तुम्ही जर रेवदंड्यापासून म्हणजे अलिबागपासून जर मांडव्याला जात असाल तर तिथे मच्छी सुकवण्यासाठी जवला, बोंबील, वाकट्या हे सुकट मोठमोठ्या काठ्या उभारल्या जातात आणि त्यावरती मच्छी सुकवली जाते आणि आंबा टाकून आपण कालवण बनवतो मंडळी, पावसासाठी आपण ती मच्छी साठवून ठेवत असतो। नक्कीच अलिबागमध्ये सगळं काही जेवण झाल्यानंतर सोलकढीचा जो काही स्वाद आहे तो घेतल्याशिवाय अलिबागला गेलो असं वाटतच नाही, नाही का मंडळी? आज आपण अलिबागबद्दल आज आपण सांजेच्या पारी या कार्यक्रमात बोललो। तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला हे नक्कीच कळवा आणि अलिबागला गेला तर एक कलाकार आहे करमरकर वाडा आणि तो तुम्ही नक्कीच बघितला पाहिजे। तिथल्या शिल्पचं तुम्ही जर पाहिले तर तुम्हाला असं वाटेल की खरंच माणसं उभी आहेत, खरंच प्राणी तिथे आहेत असं वाटतील, इतकं वास्तववादी शिल्पकला तिथली आहे। मंडळी, आता वेळ झालेली आहे सांजेच्या पारी या कार्यक्रमातून तुमचा निरोप घ्यायची। पुन्हा एकदा अलिबाग या विषयावरती पुन्हा एकदा बोलण्याचा प्रयत्न करणारच आहोत आपण, पण आता वेळ झालेली आहे तुमची रजा घ्यायची आणि पुन्हा एकदा आपली भेट होणारच आहे। ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी केंद्राची FM रेनबो वाहिनी आणि ऐका हे सुंदर संगीत।
3: ओ,

नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले। 11 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला, तर 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून गेले आहेत। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज मुंबईत सुरुवात झाली। 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या। यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले 6 खासदार आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती शिवसेना नेते आणि राज्य सरकारमधले मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। मुंबईत विधानभवन परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते। संजय देशमुख, संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, ओम राजे निंबाळकर, संजय दिना पाटील आणि भाऊसाहेब वाघचौरे हे ते खासदार आहेत अशी चर्चा आहे। या खासदारांच्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे। नीट फेरपरीक्षेत पुन्हा पेपर फुटल्याच्या वृत्ताचा NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केला आहे। फेरपरीक्षेचा पेपर टेलिग्राम या समाजमाध्यम मंचावर परीक्षेआधी फुटल्याची चर्चा होती, मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि पारदर्शक वातावरणात पार पडल्याचं NTA म्हटलं आहे। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 291 अंकांची वाढ झाली आणि तो 77,094 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी 90 अंकांची वाढ नोंदवत 24,102 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

0: हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या विरोधात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं नागपुरात रास्ता रोको. आता सविस्तर बातम्या. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला तर 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीला 1 जागा जिंकता आली नाही. भंडारा गोंदियामधून अविनाश ब्राह्मणकर, अमरावती तून प्रवीण पोटे तर नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या राजीव पोद्दार यांनी विजय मिळवला. राजीव पोद्दार यांना 682 तर काँग्रेसच्या अतुल लोंढे यांना 130 मतं मिळाली. हा काँग्रेसच्या नेतृत्वाचा दारुण पराभव असल्याची टीका पोद्दार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
2: काँग्रेसला स्वतःही त्यांची मतं राखता आली नाही. त्यांच्या नेतृत्वाचा हा दारुण पराभव आहे. त्यांचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासहित काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांचा हा अतिशय दारुण पराभव केवळ नागपूरमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालाय. आणि आज 17 पैकी 17 जागांवर विक्रमी मतदान घेत त्या ठिकाणी महायुतीचे सर्व आमदार निवडून आलेले आहेत.
1: अमरावती विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांनी काँग्रेस आणि एमआयएमवर टीका करत विरोधी मतांच्या विभागणीमुळे निकालावर परिणाम झाल्याचा दावा केला. भाजप विरोधी भूमिका घेणाऱ्या एमआयएमच्या काही नगरसेवकांनी भाजप उमेदवाराला मतदान केल्याचा आरोपही त्यांनी केलाय. दरम्यान राज्यात नांदेड मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपात आलेले अमरनाथ राजूरकर मोठ्या फरकानं विजयी झाले. सांगली सातारा मतदारसंघातून भाजपचे धैर्यशील कदम, छत्रपती संभाजीनगर जालनामधून सुहास शिरसाट, जळगावमधून नंदकिशोर महाजन, सोलापूरमधून राजेंद्र राऊत तर लातूर बीड धाराशिव मतदारसंघातून काँग्रेसमधून भाजपात आलेले बसवराज पाटील विजयी झाले. परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेचे सईद खान विजयी झाले आहे. नाशिक मतदारसंघातून भाजपा नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे अपक्ष म्हणून निवडून आले. या निवडणुकीत ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे. शिवसेनेत प्रवेश करणारे 6 खासदार जमिनीशी नाळ जोडलेले आहे. आपल्या मतदारसंघातील लोकांशी बांधिलकी जपणारे आहे. आपल्या मतदारसंघात विकास झाला पाहिजे अशी त्यांची भावना आहे. त्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलं.

0: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, पक्षातल्या संजय देशमुख, संजय जाधव, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर, संजय दीना पाटील आणि भाऊसाहेब वाघचौरे या सहा खासदारांनी आज शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते. आमची शिवसेना ही विचारांशी बांधील असून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आम्ही चालतो. राज्याचा विकास करण्याची आमची नीती स्वच्छ आहे, असंही शिंदे यावेळी म्हणाले. तत्पूर्वी या खासदारांच्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली. भाजप विरोधी प्रचार करून महाविकास आघाडीच्या मदतीनं हे खासदार जिंकून आले आणि आज लोकांच्या मतांचा विरोधात जाण्याचं कृत्य करत आहे, असं ठाकरे म्हणाले. दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारपासून 3 दिवस यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, धाराशिव आणि शिर्डी या लोकसभा मतदारसंघांचा दौरा करणार आहे. याच मतदारसंघातल्या त्यांच्या पक्षातल्या खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून मुंबईत सुरुवात झाली. सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ष 2026-27 पुरवणी मागण्या सादर केल्या. ऐकूया आजच्या विधिमंडळ कामकाजाचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून.
1: अल्निनो प्रभावामुळे नैऋत्य मान्सून पावसाला विलंब झाल्यानं राज्याच्या विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला. त्यावर योग्य चर्चा घडवून आणण्याचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं. दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर, माजी मंत्री अनंतराव थोपटे, विठ्ठलराव धोटे, बळीराम कोटकर पाटील, कृष्णराव देशमुख, पटल्या मावसकर, वसंतराव सूर्यवंशी, सुरेशकुमार जेथलिया, उषादेवी जगदाळे आणि शकुंतला शर्मा यांना सभागृहानं श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय सभागृहाला करून दिला. त्यानंतर सन 2026-27 साठीच्या पुरवणी मागण्या अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सादर केल्या. सभापती राम शिंदे यांनी प्रमोद जठार, कृपाल तुमाने, संजय खोडके, अभिजित वंजारी आणि सुनील शिंदे यांची तालिका सभापतीपदी नियुक्ती केली. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात एकंदर 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली आहे. त्याखालोखाल 10,007,10,00,000 रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367,32,00,000 रुपये इतका आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या 22,015,42,00,000, नगरविकास विभागाच्या 15,152,43,00,000 तर उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाच्या 14,760,48,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्यांचा यात समावेश आहे. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी आभाराणी पटवर्धन.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्य शासनानं 2 जून 2026 रोजी जाहीर केलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी आणि फसवी असल्याचा आरोप करत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं आज नागपुरात आंदोलन करण्यात आलं. व्हरायटी चौकातील गांधी पुतळ्यासमोर झालेल्या आंदोलनात कार्यकर्त्यांनी शासन निर्णयाच्या प्रतींची होळी करून निषेध नोंदवला. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती करण्यात यावी तसंच 7/12 कोरा करण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलनकर्ते त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनादरम्यान काही कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून बस समोर झोपत रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत रास्ता रोको करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील बोरधा गावातील ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईवर मात करण्यासाठी लोकवर्गणीतून बोरवेल खोदण्याचा उपक्रम राबवला. प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत 110 कुटुंबांनी प्रत्येकी 2,500 रुपये जमा करून 2,75,000 रुपयांचा निधी उभारला. 650 फूट खोदकाम केल्यानंतर अखेर पाण्याचा स्रोत सापडला. काही ग्रामस्थांनी यासाठी दागिने गहाण ठेवले, उसनवारी करणं आणि बकरी विकणं अशा मार्गांनी आर्थिक योगदान दिलं. गोंदिया जिल्ह्यात नवीन शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्यासह कृषी विकासाशी संबंधित सर्व प्रस्तावांवर तातडीनं कार्यवाही करण्याचे निर्देश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यांनी शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खतं आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला. यावेळी खत विक्रीतील अनियमिततेविरोधात राज्यभर

सुरू असलेल्या कारवाईची माहिती देताना त्यांनी आतापर्यंत 55 विक्रेत्यांचे परवाने रद्द तर 833 परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती दिली. तसंच युरिया खताच्या काळाबाजार विरोधात कठोर कारवाई सुरू असल्याचं स्पष्ट केलं. दरम्यान फळ पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची अचूक भरपाई मिळवून देण्यासाठी राज्यातील प्रत्येक गावात वेदर स्टेशन बसवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यासाठी केंद्र शासनाकडे लवकरच प्रस्ताव पाठवण्यात येईल असं भरणे म्हणाले. विदर्भात नागपूरसह वर्धा, चंद्रपूर आणि अमरावती या जिल्ह्यात मध्ये आज उद्या आणि परवा उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून अकोला, यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. दरम्यान दुपारपासून नागपुरात ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पावसाच्या सरी वर्षाव करत असल्यामुळे तापमानात किंचित घट झाली आहे. तत्पूर्वी गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात आज दुपारनंतर मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. दुपारनंतर कडक ऊन होतं, मात्र 3:30 वाजतानंतर हवामानात बदल होऊन पाऊस पडला, यामुळे नागरिकांना उकाड्या दिलासा मिळालाय. दरम्यान नैऋत्य मोसमी पाऊस उद्यापासून राज्यातल्या काही भागात सक्रिय होण्याची परिस्थिती अनुकूल झाली असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. 97,706.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या विरोधात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं नागपुरात रास्ता रोको. याबरोबर हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पावसाळी अधिवेशनात तब्बल 97,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर महायुती विजयी. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवाराकडून शिवसेना उमेदवाराचा पराभव. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू. आणि राज्यात मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण. येत्या 2 दिवसात मुंबईपर्यंत येण्याचा अंदाज. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी आज एकंदर 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर झाल्या. या सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली आहे. त्याखालोखाल 10,007,10,00,000 रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367,32,00,000 रुपये इतका आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या 22,015,42,00,000, नगरविकास विभागाच्या 15,152,43,00,000 तर उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागाच्या 14,760,48,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्यांचा यात समावेश आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. संजय दिना पाटील ओमप्रकाश राजेनिंबाळकर संजय वाकचौरे संजय देशमुख नागेश पाटील आष्टीकर आणि संजय जाधव यांचा यात समावेश आहे. हे खासदार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या खऱ्या शिवसेनेत सामील झाले असून प्रवेशाची प्रक्रिया कायद्यानुसारच झाल्याचं एकनाथ शिंदे यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. या सर्व खासदारांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले जातील. विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही. खासदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सन्मानानं वागवलं जाईल अशी हमी शिंदे यांनी खासदारांना दिली. तसंच 6 खासदारांच्या प्रवेशामुळे शिवसेना राज्यात भक्कम होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या खासदारांच्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले,
1: ही लोक जी गेलेली आहेत यांना जनता कुठचं ऑपरेशन करायचं ठरवेल. पण ह्याच्यात एक महत्वाचं आहे, हे सगळे जे खोटारडे लोक आज तिथे चाललेले आहेत हे जिंकून आले ते भाजपच्या विरोधातल्या मतांवर, हे जिंकून आले ते उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावर जिंकून आलेत आणि आमचे सगळे मित्रपक्षांच्या सभा मागून मागून जिंकून आलेले हे स्वतःच्या चेहऱ्यावर किंवा भाजपच्या चेहऱ्यावर जिंकून आलेले नाहीयेत.
0: विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला तर 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीला 1ही जागा जिंकता आली नाही. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: नांदेड मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपत आलेले अमरनाथ राजूरकर यांचा मोठ्या फरकानं विजय झाला. त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर

0: ना केवळ 84 मतं मिळाली. सांगली सातारा मतदारसंघातून भाजपचे धैर्यशील कदम, भंडारा गोंदियामधून अविनाश ब्राह्मणकर, छत्रपती संभाजीनगर जालनामधून सुहास शिरसाट, जळगावमधून नंदकिशोर महाजन, सोलापूर राजेंद्र राऊत, अमरावती प्रवीण पोटे, तर लातूर बीड धाराशिव मतदारसंघातून काँग्रेसमधून भाजपत आलेले बसवराज पाटील विजयी झाले आहेत. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या राजू पोद्दार यांनी विजय मिळवला, तर परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेचे सईद खान विजयी झाले. नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजप नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे अपक्ष म्हणून तिथून निवडून आले. या निवडणुकीत 6 उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. ठाणे मतदारसंघातून शिवसेनेचे रवींद्र फाटक, यवतमाळमधून शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे, पुणे इथून राष्ट्रवादीचेच विक्रम काकडे, वर्धा गडचिरोली चंद्रपूर इथून भाजपचे अरुण लखाणी आणि अहिल्यानगर मतदारसंघातून भाजपचे प्राजक्त तनपुरे यांचा यात समावेश आहे.
1: पुण्यात भिडेवाडा इथं मुलींसाठी देशातली पहिली शाळा सुरू झाली. याचा उल्लेख बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात महाराष्ट्रातल्या मुलींची पहिली शाळा असा झाला आहे. ही चूक दुरुस्त करण्याची मागणी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये अलीगंज इथं आज दुपारी एका कोचिंग सेंटरमध्ये लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले विद्यार्थी 16 ते 18 वयोगटातले होते. अलीगंजमध्ये पूर्णिया भागात एका इमारतीत हे कोचिंग सेंटर चालवलं जात होतं. या दुर्घटनेत काही जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दुर्घटनास्थळी बचाव मोहीम राबवली जात असून अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान इमारतीच्या सर्व भागात शोध घेत असल्याचं उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी बातमीदारांना सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. केंद्र सरकारनं प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य सरकारनंही आर्थिक मदत जाहीर केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर नेमळे गावात एका चारचाकी गाडीच्या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले. गोंदियात एका भरधाव प्रवासी बस अनियंत्रित होऊन झाडाला धडकल्यामुळे झालेल्या अपघातात 1 जण गंभीर जखमी झाला असून 10 ते 12 प्रवासी किरकोळ जखमी झाले. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीचं आज अकोला जिल्ह्यातल्या भौरद इथं आगमन झालं. जिल्ह्याच्या सीमेवरच्या गावांमधल्या भाविकांनी या पालखीचं उत्साहात स्वागत केलं. राज्यातल्या फळपीक विमा योजनेच्या लाभार्थींना त्यांच्या नुकसानीची अचूक भरपाई मिळवून देण्यासाठी प्रत्येक गावात हवामान केंद्र बसवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे लवकरच पाठवणार असल्याचं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सांगितलं. जालना जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असल्यामुळे विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता जिल्ह्यातल्या सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. नीट फेरपरीक्षेत पुन्हा पेपर फुटल्याच्या वृत्ताचा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केला आहे. नीट फेरपरीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाजमाध्यम मंचावर परीक्षेआधी फुटल्याची चर्चा होती, मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडल्याचं एनटीएनं म्हटलं आहे. या प्रकरणी जबाबदार व्यक्तींविरोधात कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीने या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती नीट परीक्षेच्या www.neet.nta.nic.in या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असं आवाहन एनटीएनं केलं आहे. मुंबईसह राज्याच्या अनेक भागात आज पावसानं हजेरी लावली. मुंबई शहर आणि उपनगरात तसंच ठाणे, पालघर आणि नवी मुंबईमध्ये आज सकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. रत्नागिरी जिल्ह्यात पुनरागमन केलेल्या पावसानं आजही हजेरी लावल्यानं सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. धुळे शहर आणि परिसरात आज मान्सूनचं आगमन झालं. धुळे शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात दुपारी मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात आज दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. नैऋत्य मोसमी पावसानं

आज तळे कोकणातून नागेकूच करत कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या पुढच्या काही भागापर्यंत मजल मारली. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे जिल्ह्याचा काही भाग तसंच मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये तो सक्रिय झाला आहे. येत्या 2 दिवसात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मुंबई, ठाणे, पालघर, कोकणात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही जिल्ह्यांमध्ये ही स्थिती राहील. अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पावसाळी अधिवेशनात तब्बल 97,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर महायुती विजयी. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवाराकडून शिवसेना उमेदवाराचा पराभव. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू. आणि राज्यात मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण, येत्या 2 दिवसात मुंबईपर्यंत येण्याचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: सूर्यकांता उटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पावसाळी अधिवेशनात तब्बल 97,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू. वैद्यकीय पदवी प्रवेशाच्या नीट फेरपरीक्षेदरम्यान गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 28 जणांना बिहारमधून अटक. पेपर फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला आणि युकेचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांचा राजीनामा. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज एकंदर 97,706 कोटी 40 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली आहे. त्याखालोखाल 10,007 कोटी 10 लाख रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केले आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367 कोटी 32 लाख रुपये इतका आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. संजय दीना पाटील, ओमप्रकाश राजेनिंबाळकर, संजय वाघचौरे, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर आणि संजय जाधव यांचा यात समावेश आहे. हे खासदार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या खऱ्या शिवसेनेत सामील झाले असून प्रवेशाची प्रक्रिया कायद्यानुसारच झाल्याचं एकनाथ शिंदे यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. या सर्व खासदारांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले जातील. विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही. खासदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सन्मानाने वागवलं जाईल अशी हमी शिंदे यांनी या खासदारांना दिली. तसंच 6 खासदारांच्या प्रवेशामुळे शिवसेना राज्यात भक्कम होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
1: जे खासदार आपल्याकडे आलेले आहेत त्यांच्या मतदारसंघातली कामं, विकास कामं, त्यांचे प्रश्न, त्यांचे प्रकल्प जे आहेत ते प्रामाणिकपणे सोडवण्याचं काम शिवसेना करेल हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे.
0: या खासदारांच्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले,
2: ही लोक जी गेलेली आहेत त्यांना जनता कुठचं ऑपरेशन करायचं ठरवेल. पण ह्याच्यात एक महत्वाचं आहे, हे सगळे जे खोटारडे लोक आज तिथे चाललेले आहेत हे जिंकून आले ते भाजपच्या विरोधातल्या मतांवर, हे जिंकून आले ते उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावर जिंकून आलेत आणि आमचे सगळे मित्रपक्षांच्या सभा मागून मागून जिंकून आलेले आहेत. हे स्वतःच्या चेहऱ्यावर किंवा भाजपच्या चेहऱ्यावर जिंकून आलेले नाहीयेत.
0: दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारपासून 3 दिवस या खासदारांच्या यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, धाराशिव आणि शिर्डी या लोकसभा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. तर 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये अलीगंज इथं आज दुपारी एका कोचिंग सेंटरमध्ये लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले विद्यार्थी 16 ते 18 वयोगटातले होते. अलीगंजमध्ये पूर्णिया भागात एका इमारतीत हे कोचिंग सेंटर चालवलं जात होतं. या दुर्घटनेत 7 जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. केंद्र सरकारनं प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य सरकारनंही आर्थिक मदत जाहीर केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली तसंच रुग्णालयात दाखल असलेल्या जखमींची

विचारपूस केली. मृतांच्या कुटुंबियांना त्यांनी 5 लाख आणि जखमींना 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. या प्रकरणी चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. गेल्या 24 तासात झारखंडमध्ये वीज कोसळून 11 जण मृत्युमुखी पडले आहेत. मृतांमध्ये खुंटी जिल्ह्यातल्या 4, रामगड जिल्ह्यातल्या 2, लोहारडाग, देवघर, जामतारा, साहिबगंज तसंच गिरिदीह जिल्ह्यातल्या प्रत्येकी एकाचा समावेश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहारमध्ये नीट यूजी फेरपरीक्षेत गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 28 जणांना अटक झाली आहे. देशभरात काल कडक बंदोबस्तात ही फेरपरीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत बायोमेट्रिक पडताळणी प्रक्रियेत फेरफार करून बनावट उमेदवार बसवल्याच्या आणि मध्यस्थांशी संगणमत केल्याच्या आरोपावरून या प्रक्रियेशी संबंधित 18 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. तर नोंदणीकृत उमेदवारांच्या वतीनं परीक्षा देण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून लखीसराय इथून 9 जणांना अटक करण्यात आली आहे. तसंच गया वैद्यकीय महाविद्यालयाशी संबंधित एका मध्यस्थालाही पोलिसांनी अटक केली आहे. नीट फेरपरीक्षेत पुन्हा पेपर फुटल्याच्या वृत्ताचा NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केला आहे. नीट फेरपरीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाज माध्यम मंचावर परीक्षा आधी फुटल्याची चर्चा होती. मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडल्याचं NTAने म्हटलं आहे. या प्रकरणी जबाबदार व्यक्तीविरोधात कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीनं या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती नीट परीक्षेच्या www.neet.nta.nic.in या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असं आवाहन NTAने केलं आहे. ज्या विद्यार्थ्यांची इयत्ता 12वीचे गुण पडताळणी किंवा पुनर्मूल्यांकनानंतर बदलले आहेत त्यांच्या सुधारित गुणपत्रिका योग्य वेळी CBSEच्या प्रादेशिक कार्यालयांमध्ये उपलब्ध करून दिल्या जातील असं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. सुधारित गुणपत्रिका मिळण्यापूर्वी उमेदवारांना त्यांच्या जुन्या मूळ गुणपत्रिका जमा कराव्या लागतील. अद्ययावत गुणपत्रिका डिजिलॉकर खात्यातही उपलब्ध असून पुढच्या सर्व प्रक्रियांसाठी ती वैध असल्याचंही बातमीत म्हटलं आहे. UKचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मजूर पक्षाचं प्रमुख पदही त्यांनी सोडलं असून आज 10 डाउनिंग स्ट्रीट इथल्या निवासस्थानी त्यांनी चाहत्यांच्या उपस्थितीत ही घोषणा केली. ब्रिटिश पार्लमेंटचं अधिवेशन येत्या सप्टेंबरमध्ये सुरू होणार असून त्याआधी नवीन नेत्याची निवड होईपर्यंत आपण पदाचा कार्यभार सांभाळणार असल्याचं स्टार्मर यांनी जाहीर केलं आहे. राजे चार्ल्स यांना आपला निर्णय कळवला असल्याचंही त्यांनी सांगितलं. अलीकडेच पोटनिवडणूक जिंकणारे अँडी बर्नहॅम हे स्टार्मर यांची जागा घेतील असं मानलं जात आहे. जेफ्री एपस्टीन बरोबर कथित संबंध असलेले पीटर मंडेलसन यांची नेमणूक अमेरिकेत राजदूत म्हणून करण्याचा स्टार्मर यांचा निर्णय सर्वात वादग्रस्त ठरला. व्हॉट्सअपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कुणाल शाह या भारतीय व्यक्ती नियुक्त झाले आहे. मेटाचे प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांनी ही घोषणा केली. कुणाल शाह यांनी भारतात क्रेड या कंपनीची स्थापना केली होती. या कंपनीत मेटा सुमारे 8,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. नवी दिल्ली इथं आयोजित ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या 16व्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर इराणचे संरक्षण उपमंत्री गदिर निझामीपोर यांनी आज राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी यावेळी पश्चिम आशियातल्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. ब्रिक्स व्यासपीठाच्या माध्यमातून सहकार्य आणि भारत इराण द्विपक्षीय भागीदारीवरही त्यांनी यावेळी चर्चा केली. कतारमध्ये गॅस निर्यातीच्या एका प्रमुख केंद्रावर झालेल्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाल्याचं कतारच्या ऊर्जामंत्र्यांनी सांगितलं आहे. अमेरिका इराणमधल्या युद्धबंदीच्या वाटाघाटीदरम्यान कतारनं आपलं निर्यात केंद्र पुन्हा सुरू करण्याचं काम हाती घेतलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पावसाळी अधिवेशनात तब्बल 97,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब
साहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू. वैद्यकीय पदवी प्रवेशाच्या नीट फेरपरीक्षेदरम्यान गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 28 जणांना बिहारमधून अटक.

पेपर फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला आणि ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टारमर यांचा राजीनामा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रार्थना, भूपाळ्या, पहाटेची मंगल गाणी, दिवसाची सुरुवात प्रसन्न करते संतांची अभंगवाणी, रोजच्या नव्या दिवसाची प्रसन्न भक्तिमय सुरुवात करण्यासाठी अवश्य ऐका वंदन 107.1 मेगाहर्ट्झ FM रेनबो वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर दररोज पहाटे 5 वाजता वंदन।
1: श्रोतेहो सुप्रभात, 107.1 मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी। भक्तिसंगीतावर आधारित सुरेल अशा वंदन कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत। कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत किशोरी आमोणकर यांच्या स्वरातील एक अभंग। तुमच्यासोबत आहे मी तुमचा मित्र प्रणय।

दिवसाची सुरुवात करताना आपण सहसा प्रार्थना करतो. प्रार्थना करतो काय असतं त्या प्रार्थनेत? एकतर आपण आपल्या स्वतःसाठी काही ना काहीतरी मागत असतो, किंवा कोणत्याही स्वरूपाची मागणी त्या प्रार्थनेत असतेच. खरं तर इथेही आपण हा विचार करत नाही की केवळ मागणे ही काही प्रार्थना असू शकत नाही. प्रार्थना सर्वसमावेशक असायला हवी. म्हणजे कार्य कसं असावं? तर त्या सूर्यासारखं. क्षितिजावरून तो येण्याची आपण सारे वाट पाहत आहोत, पण स्वतःसाठी आपण काही सूर्याकडे मागूच शकत नाही. आणि जरी आपण मागितलं तरी तो देणारा आहे साऱ्यांनाच, प्रत्येक घटकाला, कणाकणाला. देणंसुद्धा असं असावं आणि मागणंसुद्धा असंच असावं.

हे भास्करा क्षितिजावरिया, हे भास्करा क्षितिजावरिया, उजळा वयाला दाही दिशा ह्या, हे भास्करा क्षितिजावरिया, पथ लाभू दे रे जीवितास अवघ्या, मांगल्य बरसो तेजातुनी ह्या, हे भास्करा क्षितिजावरिया। उगवणाऱ्या सूर्याकडे प्रार्थना सुद्धा ही आहे की या पृथ्वीवरील सर्व सजीवांना आपापला मार्ग सापडो, प्रत्येकाला आपल्या ध्येयापर्यंत जायचं आहे, त्या प्रत्येकाला योग्य दिशा योग्य रस्ता दिसू दे, तो दिसणारच आहे, तुझ्या येण्याने सर्व प्रकाशमान होणार आहे, पण आपापल्या मार्गावर सुद्धा प्रत्येकाचा प्रवास यशस्वीरित्या सुरू होऊ दे, ही प्रार्थना होते, ही प्रार्थना आपण व्यक्त करतो आहे।

हे भास्करा क्षितिजावरिया, वात्सल्य झुरते हृदयातले रे, वात्सल्य झुरते हृदयातले रे, किरणातला तो आधार द्याया, कर सोबतीला द्यावा प्रभू हा। हे भास्करा क्षितिजावरिया, सूर्यप्रकाशाच्या मोहक स्पर्शाने सगळ्यांच्या मनामध्ये प्रेमभावनाच निर्माण होईल आणि हे प्रेम सगळ्यांना जोडून धरेन। सर्व सजीव, सर्व माणसं, पशुपक्षी सगळे एकत्र या पृथ्वीवर राहतील, एकत्र एकोप्याने आनंदाने, कारण ह्या सृष्टीचा कारागीरच कमाल आहे।

हे भास्करा क्षितिजावरिया, हे भास्करा क्षितिजावरिया, आसू पुसावे जग हे हसावे, सामर्थ्य द्यावे आत्म्या समाजा। आसू पुसावे संपूर्ण जगामध्ये जर कोणाच्याही मनामध्ये दुःखाचा लवलेश असेल तरी ते दूर व्हावं आणि प्रत्येक चेहऱ्यावर हसू फुलावं। आसू पुसावे जग हे हसावे, सामर्थ्य द्यावे आत्म्यास माझ्या, काट्या तल्या रे कलिके सह्या, हे भास्करा क्षितिजावरिया। हे भास्करा।